0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।
1: मनन से मनोबल तक, आस्था से अस्तित्व तक, पुणेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां, कहां ऐसा यार आना.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर अपोप फिरकत. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाड्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: ऐकलत का हो आमचा रेडिओ पुणेरी हो आमचा रेडिओ पुणेरी।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। मी स्मिता जयकर आनंदी रहा, आनंद वाटा।

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: जैसे सरकार ने नियम बनाया कि टीचर्स स्टूडेंट्स पर हाथ नहीं उठा सकते, पहले उठा देते थे ऐसे ही, थोड़ा सा रूलर मारा, किसी ने चौक मारा, किसी ने थोड़ा, फिर लॉ बन गया कि नॉट अलाउड, उस दिन के बाद बंद हो गया। तो हम लॉ सरकार क्यों बनाए, हम अपने लिए खुद के लिए लॉ बनाएंगे ना, कि मेरे लिए और जो मेरा एनवायरमेंट है वहां पे ये चीज कितनी हानिकारक है। हम एक दर्द का एनवायरमेंट क्रिएट कर रहे हैं जहां हीलिंग होनी चाहिए। और फिर जब एक ने दूसरे को डांटा, दूसरे ने तीसरे को डांटा, तीसरे ने चौथे को डांटा, तो फिर पांचवे ने तो इरिटेट होके बात कर ही लेनी है।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: नमस्कार श्रोते हो, कसे आहात आणि तुमचा आमचा आपुलकीचा जिव्हाळ्याचा प्रश्न, गाणी ऐकताय ना, ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आले कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्वरसंध्या, आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर। श्रोते हो, मागच्या भागापासून आपण एक नवीन वाद्य घेतलं होतं ज्याचे नाव होते गिटार, आणि आपण गिटारचा पहिला भाग ऐकला आणि त्यानंतर आपल्या स्मिताताईंकडे गिटार संदर्भातली आणखीन अजून अधिक माहिती सापडली, म्हणून आम्ही ठरवलं की आपण गिटार या वाद्याचाच भाग दुसरा घ्यायचा। म्हणून आज स्मिताताईंकडनं गिटार याच वाद्यांच्या संदर्भातली अधिक माहिती आपण आता जाणून घेणार आहोत। स्मिताताईंचं तसेच सर्व श्रोत्यांचं मी स्वरसंध्या या मालिकेमध्ये मनापासून स्वागत करतो।
3: धन्यवाद।
2: ताई, आजच्या भागात तुम्ही गिटार संदर्भात काय सांगणार आहात?
3: ऋषी, सध्या स्वरसंध्या या मालिकेत आपण तंतुवाद्यांची माहिती घेतोय। तंतुवाद्य म्हणजे ज्याच्यात तारांचा वापर करून संगीत वाजवलं जातं अशी वाद्य। तर श्रोत्यांना आठवतच असेल की आतापर्यंत आपण एक तारी, चार तारांचा तानपुरा, सतार, व्हायोलिन, सरोद, सारंगी, संतूर अशा अनेक वाद्यांची माहिती घेतली होती, आणि सध्या मागच्या भागापासून आपण गिटारची माहिती घेतोय। व्हायोलिन, सारंगी अशा तंतुवाद्यांना बोनी घासून सलग असे सूर काढले जातात, तर प्लक्ड स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे एक एक तार खेचून स्वतंत्र सूर काढण्याची जी वाद्य असतात त्यातलं हे वाद्य गिटार। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण ज्या गाण्यानी केली तेच गाणं आधी श्रोत्यांना पूर्ण ऐकवूया आणि मग पुढे जाऊया, चालेल का?
2: हो चालेल। चला श्रोतो, आता वेळ झाली आपल्या आजच्या भागातलं पहिले गाणे ऐकायची। श्रोतो, 1960 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते दिल अपना और प्रीत पराई। हा चित्रपट मीना कुमारी यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जितकं काही अभिनय केले असतील त्यापैकी हा एक उल्लेखनीय अभिनय या चित्रपटामध्ये होता। आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे ह्या चित्रपटामधले हिट गाणे आहे। हे हवाईन थीम असलेले गाणे जिम रिव्ज यांच्या माय लिप्स ह्या गाण्यावर आधारित होते। तर आपण आधी ओरिजिनल गाण्याची झलक ऐकणार आहोत आणि त्याच्यानंतर अजीब दास्तान हे गाणं आपण ऐकणार आहोत।

0: तर श्रोते हो, गिटार हे एक अष्टपैलू वाद्य आहे बरं का, कारण ह्याच्यावर सगळे सूर वाजतातच आणि हे भारतीय शास्त्रीय संगीतातलं बारकावे सुद्धा वाजवू शकते बरं का. तसंच वेस्टर्न, क्लासिकल, जॅझ, पॉप, मेटल यातली विविध प्रकारची आव्हानं असतात ना, ती सुद्धा अगदी सहजपणे गिटार झेलतं आणि वेगवेगळ्या भावभावना गिटारवर अगदी छान व्यक्त करता येतात.
1: ताई, तुम्ही या भावभावना व्यक्त करण्याबद्दल नेहमीच सांगत असता, तर त्याचं नेमकं काय महत्व आहे ते जरा तुम्ही श्रोत्यांना सांगाल का.
0: हो नक्कीच. आपण स्वरसंध्यामध्ये काय करतोय की एक एक प्रकारच्या वाद्याची थोडक्यात माहिती घेतो आणि त्या वाद्याचा वापर केलेली हिंदी, मराठी अशी गाणी ऐकवतो. तसंच श्रोत्यांना म्युझिक थेरपीच्या दृष्टिकोनातून संगीत कसं ऐकायचं हे सांगतो. आपण आतापर्यंत हे दर भागात सांगतो की म्युझिक थेरपीमध्ये क्लायंटची हिस्ट्री, त्यांची आवडती वाद्य, गायक, वादक यांची आधी माहिती करून घेतली जाते. तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची पण माहिती करून घ्यायला लागते. त्यासाठी थेरपिस्टचा सल्ला घ्यावाच लागतो. पण या कार्यक्रमातून आपण श्रोत्यांना हे सांगू इच्छितोय की बरेच आजार हे ताणतणावातून निर्माण होतात. हा ताण हलका करायला संगीत ऐकणं, वाजवणं किंवा स्वतः म्हणणं यातलं जे आवडेल ते आपण करू शकतो. गायन वादन करताना काय होतं की मनात कोंडलेले ताण असतात ना, ते सुरांच्या वाटे मोकळे व्हायला लागतात. आता हेच गीत ऐकूया जिथे प्रेमभंगाचं किंवा विरहाचं दुःख झालंय आणि ती तळमळ या गाण्यातनं व्यक्त केली आहे. विचार करून पहा, एखादी कोंडलेली भावना जेव्हा मोकळी होईल तेव्हा त्या माणसाचा स्ट्रेस हा किती रिलीज होईल आणि तिथेच खरा त्याला थेरपी सारखा फायदा मिळतो.
1: वा ताई, तुम्ही छान सुरेख माहिती श्रोत्यांना तुम्ही सांगताय. चला श्रोते, आता वेळ झाली आपल्या आजच्या भागाचे दुसरे गाणे ऐकायची. श्रोते, 1973 साली एक हिंदी चित्रपट प्रसिद्ध झाला होता, त्याचे नाव होते अनामिका. या चित्रपटाचा 1977 साली तेलुगू भाषेमध्ये रिमेक करण्यात आला होता, त्याचे नाव होते कल्पना. अनामिका ह्या चित्रपटामध्ये एकूण 5 गाणी होती. या 5 गाण्यांपैकी एकच गाणे किशोर कुमार यांनी गायले होते. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे बिना का गीतमाला वार्षिक यादी 1973 मध्ये 4 क्रमांकावरचे गाणे होते. गीतकार मजरू सुलतानपुरी, संगीतकार आरडी बर्मन आणि स्वरसाज चढवला आहे अर्थात किशोर कुमार यांनी. गाण्याचे बोल आहेत मेरी भिगी भिगी सी. चला तर मग ऐकूयात हे गीत.

तर श्रोते हो, म्युझिकच्या मार्फत व्यक्त झाल्यामुळे काय होतं की आपलं बोलणं ऐकून घ्यायला समोर कोणी असो किंवा नसो, ते संगीतच बनतं आपला बेस्ट फ्रेंड. गायन वादन यातून कदाचित प्रश्न सुटणार नाहीत, पण हे संगीत जे आपलं जोडीदार बनून आपल्यावरचं प्रेशर कमी करतं ना, ते मात्र आपली साथ कधीच सोडत नाही आणि आपल्या आयुष्यातल्या आव्हानांना सामोर जाण्याची

0: 1968 साली झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो एक कथित पछाडलेले घर आणि तेथील रहिवासी कुटुंबावर केंद्रित होता? सो तो 1965 साली एक चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते भूत बंगला। हा चित्रपट एक कथित पछाडलेले घर आणि तेथील रहिवासी कुटुंबावर केंद्रित होता। या चित्रपटामध्ये एकूण 6 गाणी होती। या 6 गाण्यांपैकी 2 गाणी ही मन्ना डे यांनी गायली होती। या 2 गाण्यांपैकीच एक गाणे आता आपण ऐकणार आहोत। गीतकार आहेत हसरत जयपुरी, संगीतकार आहेत आर डी बर्मन, स्वरसाज चढवला आहे अर्थात मन्ना डे यांनी, आणि गाण्याचे बोल आहेत आओ ट्विस्ट करे। चला तर मग ऐकूया भूत बंगला या चित्रपटामधलं हे गीत।
1: मेरी बात आओ ट्विस्ट करे,

0: ताई आता आपण जे गाणं श्रोत्यांना ऐकवलं तुम्ही मूळ गाण्याचा सांगितलं त्याच मूळ वरचं मला आणखीन एक गाणं मला आठवत आहे आपण श्रोत्यांना ऐकवायचं का?
1: हो नक्कीच.
0: श्रोतो 1966 साली एक हिंदी चित्रपट निश्चित झाला होता त्याचे नाव होते तिसरी मंजिल. हा चित्रपट त्यांच्या संस्मरणीय लीड जोडी उत्कृष्ट रहस्य आणि शम्मी कपूर यांच्या अभिनयासाठी प्रसिद्ध होता. या चित्रपटाची अगदी सुरुवातीची डीव्हीडी आणि व्हीसीडी आवृत्ती 145 मिनिटाची होती तर थिएटर आवृत्ती 175 मिनिटाची होती. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत त्या गाण्याला रॉक अँड रोल बेस होता. या गाण्याचे गीतकार आहेत मजरू सुलतानपुरी, संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि स्वरसाज चढवला आहे मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी. चला तर मग ऐकूयात हे तिसरी मंजिल या चित्रपटातील गीत. गाण्याचे बोल आहेत आजा आजा मैं हूं प्यार तेरा. ऐकूयात

0: ताई डिस्को रॉक एंड रोल ऑर्केस्ट्रा अशा प्रकारची जी गाणी असतात ना त्यात गिटार हमखास ऐकायला मिळते, तर त्याच्याबद्दल तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल?
1: हो ऋषी, तुझं ऑब्झर्वेशन एकदम बरोबर आहे. आणि अशा वेळेला गिटार बरोबरच सॅक्सोफोन, ट्रम्पेट, पियानो, ड्रम्स हे पण अगदी हमखास जोडीला ऐकू येतातच. या सगळ्या वाद्यमेळातून श्रोत्यांच्या मनातला आळस किंवा कंटाळा हा निघून जातो आणि ऊर्जा म्हणजे एनर्जी त्याची लेवल वाढते. ज्यांना मरगळलेपणा, कंटाळा किंवा दमल्याची भावना आली असेल त्यांनी जर ही गाणी ऐकली ना तर पहा तुमच्या एनर्जी लेवल्स कशा लगेच वाढतात ते. तर श्रोते हो, अशा वेळेला ही गाणी ऐकून पहा आणि एनर्जी लेवल्स वाढल्या की नाही ते आम्हाला जरूर कळवा. कळवणार ना? पण ऋषी, पुढे जाण्यापूर्वी एखादं मस्त असंच गाणं आपल्या श्रोत्यांना ऐकवतोस का?
0: होत आहे नक्कीच. श्रोते, 1980 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते कर्ज. या चित्रपटाचे संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना 28व्या फिल्मफेअर अवॉर्ड मध्ये कर्ज या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचे

फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले होते. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे बिनाका गीतमालाच्या 1980 वार्षिक यादीत क्रमांक 2 वर पोहोचले होते. हे गाणे रास शॉर्टी म्हणजेच लॉर्ड शॉर्टी यांच्या ओम शांती ओम या इंग्रजी कॅलिस्पो गाण्यापासून प्रेरित होते. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि स्वरसाध चढवला आहे अर्थात किशोर कुमार यांनी. आणि गाण्याचे बोल आहेत मेरी उमर के नौजवानो. श्रोतो ओम शांती ओम हे ओरिजिनल इंग्लिश गाण्याची झलक आधी ऐकवणार आहोत आणि त्यानंतर आपण मेरी उमर के नौजवानो हे हिंदी गाणं आपण ऐकणार आहोत. चला तर मग पुणे आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झ वर ऐकूयात गीत.

0: श्रोतो, गिटार या वाद्य विषयाची अधिक माहिती आणि अजून गाणी आपण ऐकणारच आहोत, परंतु एका क्षणभर विश्रांतीनंतर. श्रोतो, तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही असे गेलो असे आलो. ऐकत रहा पुणेरी आवाज, FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
1: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं. एकता की जोड़ में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियां बांटो.
0: श्रोतो, क्षणभर विश्रांति नंतर मी आरजे ऋषि आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: तुमचे सगळ्यांचे स्वरसंध्या या मालिकेमध्ये पुनश्च स्वागत करतो. हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा. तई मगाशी म्हटल्याप्रमाणे गिटार एखाद्या ऑर्केस्ट्रा पार्टी सॉन्ग किंवा डान्स साठी अनुरूप आहे, तरी त्यात वेगवेगळ्या भावना व्यक्त करता येतात का
1: हो? हो हो, गिटारना हलक्या फुलक्या मूडला जितक्या चांगल्या प्रकारे सूट होतं तितक्याच चांगल्या प्रकारे इतर सगळ्या प्रकारच्या भावनांना ते अगदी सूट होतं. आपण सुरुवातीला बघितलं होतं ना हताश प्रेमिकेचं गाणं, अजीब दासत आहे ये, तर त्या भावनेला सुद्धा हे किती सूट झालं होतं आठवून पहा. त्यानंतर ऐकलं होतं खंत व्यक्त करणारं मेरी बिगी बिगी सी, तर त्यालाही गिटार अगदी सूट होतं. याच्या आधीचा जो भाग होता ना त्याच्यात चिंगारी कोई भडके, तर त्याच्यात सुद्धा गिटार अगदी साथीला योग्य वाद्य ठरलं. आता आपण श्रोत्यांना एक असं गाणं ऐकवूया की जिथे प्रेयसी रुसून बसलीये, तिला खूप वाईट वाटतंय, प्रियकर तिची अगदी हळूवारपणे समजूत काढतोय, आणि ऐका एरवी पायांना नाचायला लावणारा गिटार इथे दोन प्रेमी जीवांना तितक्याच हळूवारपणे कसं गुंतवून ठेवतंय, हृदयाच्या तारा कसं छेडतंय, ऐका बरं.
0: श्रोता, 1981 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते जमाने को दिखाना है. हा चित्रपट पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुख्य अभिनेत्री म्हणून पहिला चित्रपट होता. यापूर्वी त्यांनी बाल कलाकार आणि इन्साफ का तराजू मध्ये सहायक अभिनेत्री म्हणून काम केले होते. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे दुर्गा रागावर आधारित आहेत. या चित्रपटामध्ये एकूण 8 गाणी आहेत, त्यापैकी एकच गाणे शैलेंद्र सिंग यांनी गायले होते आहेत. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत त्या गाण्याचे गीतकार मजरू सुलतानपुरी, संगीतकार RD बर्मन आणि स्वरसाज चढवलेला आहे अर्थात शैलेंद्र सिंग यांनी. गाण्याचे बोल आहेत होगा तुमसे प्यारा कौन. चला तर मग ऐकूयात जमाने को दिखाना है या चित्रणामधलं हे गीत.

0: श्रोते हो, आत्ता ऐकलेल्या गीतात गिटारनी जणू दोन हृदयांच्या तारा छेडल्या. पण पुढचं गाणं असं आहे ना, ज्याच्यात समजून घालण्याची भावना तर आहे आणि ते इमोशन गिटार अगदी अचूकपणे श्रोत्यांच्या मनापर्यंत पोचवतेच. पण प्रसंग थोडा वेगळा. नवीन लग्न झालेल्या जोडप्याच्या रोमॅन्टिक भावनांचा अगदी खोंडमारा झालाय. नवी नवरी मुंबईतल्या लहान जागा गर्दी यांनी बावरून गेलीय. तिची कळी खुलत नाही म्हणून तिचा नवरा झालाय हताश. किशोर कुमार यांच्या आवाजात या ओळी कानावर पडतात. धन से न दुनिया से, घर से न द्वार से, सासों की डोर बंदी है प्रीतम के प्यार से, दुनिया छूटे पर न टूटे ये ऐसा बंधन है. रोजच्या संसाराच्या राम रगाड्यातनं जीवनाचे क्षण वेचून घेण्याचं तत्वज्ञान सांगणारं हे सुमधुर गीत आणि अर्थातच साथीला आहे गिटार.
1: वा ताई, तुम्ही अतिशय सुरेख वर्णन त्या गाण्याचं केलं. ते गाणे आपण आता ऐकणार आहोत. श्रोत, 1970 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते पिया का घर. या चित्रपटामध्ये 22 कलाकारांनी भूमिका केल्या होत्या, इन्क्लुडिंग जया बहादुरी, अनिल धवन, राजा परांजपे, केष्टो मुखर्जी, सी एस दुबे, धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन ऍज अ गेस्ट अपिरियन्स. हा चित्रपट 1970 साली प्रदर्शित झालेल्या राजा ठाकूर दिग्दर्शित मुंबईचा जावई या मराठी चित्रपटाचा रिमेक होता. पिया का घर या चित्रपटामध्ये 4 गाणी होती, त्यापैकी 2 गाणी ही किशोर कुमार यांनी गायली आहेत. त्यापैकीच आता आपण एक गाणे ऐकणार आहोत. ह्या गाण्याचे गीतकार आहेत आनंद बक्षी, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि स्वरसाज चढवला आहे अर्थात किशोर कुमार यांनी. आणि गाण्याचे बोल आहेत ये जीवन है. श्रोतो, मी सुद्धा ज्या वेळेला हे गाण्याची चित्रफित बघत होतो त्यावेळेला सुंदर जीवनाचं रंग, जीवन आपलं कसं असतं याच्या संदर्भात सुरेख गोष्ट या गाण्यामध्ये सांगितली गेली आहे. ऐकूयात पिया का घर या चित्रपटामधलं गीत.

0: ऋषी, लहान मुलांच्या गाण्यांमध्ये गिटार वापरलाय असं एखादं गाणं आठवतंय का?
1: हो नक्कीच, आणि आपण पुढचं जे गाणं आपण ऐकणार श्रोत्यांना ते त्याच संदर्भातलं आहे. श्रोतो, 1960 साली आपल्याला एक इंग्लिश गाणं ऐकायला मिळायचं, बघा तुम्हाला आठवतंय का? त्या गाण्याचे बोल होते, पप्पा ही लव्ज मम्मा, मम्मा शी लव्ज पप्पा. मूळ गाणं हे वेल्श गायक डोनाल्ड पीटर्स यांनी गायलं होतं आणि गीतकार होते पॅडी रॉबर्ट्स. ही पाश्चात्य धून घेऊन श्री रामचंद्र यांनी तिचं असल मराठमोळं लेणं केलं. शांता शेळके यांनी त्यावर चपखळ पप्पा सांगा कोणाचे हे अप्रतिम गीत लिहिलं. चित्रपट होता घरकुल. हे गाणं आठवलं की अरुण सरनाईक यांचा बाप चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो, पाठोपाठ त्यांचं खळखळून हसणं आठवतं, मन एकदम चिमुकलं होऊन जातं. गाण्यात मान वर करून मोठ्या डोळ्यांनी मोठ्यांच्या जगाकडे बघणाऱ्या गुडघ्या एवढ्या पोराची निरागस्ता आहे. ऐकूयात घरकुल या चित्रमंडळ पुढचं गीत. गाण्याचे जे ओरिजिनल इंग्लिश गाणे आहे ते आपल्याकडे उपलब्ध आहे, त्याची आधी आपण झलक ऐकणार आहोत आणि त्यानंतर मराठी गाणे आपण ऐकणार आहोत.

0: तर ऋषी, आतापर्यंत आपल्या श्रोत्यांच्या लक्षात आलंच असेल की गिटारचा वापर हा सगळ्या प्रकारच्या इमोशन्ससाठी अगदी सुटेबल आहे. तसे गिटारचे वेगळे वेगळे प्रकार हे यासाठी वापरले जातात बरं का, पण त्या वेगळ्या वेगळ्या प्रकारांची माहिती आपण पुढच्या भागात घेऊया. सध्या श्रोत्यांशी मला असं एक गाणं शेअर करायला आवडेल जे गिटार शिकण्याची इच्छा असलेले विद्यार्थी असतात ना, ते हमखास ती इच्छा व्यक्त करतात. कोणतं गाणं आहे हे ओळखताय ते का पहा. जलाल आगा आणि राकेश रोशन आणि भारती यांच्यावर हे गाणं चित्रित झालंय आणि ऐकणाऱ्याला अगदी त्या गीताची नशा चढतेच चढते.
1: वा ताई, तुम्ही सुरेख माहिती आजच्या भागातली सांगितली आणि तुम्ही म्हणालात की तुमच्याकडे अजूनही अधिक माहिती आहे आणि त्यामुळे पुढच्या भागात घेणार आहोत, कारण की आत्ता वेळ संपत आलेली आहे. त्यामुळे श्रोतो, आता जाता जाता तुम्हाला आपल्या आजच्या भागातल्या शेवटचं गाणं तुम्हाला सोडून जातोय आणि ते गाणे आहे 1970 साली प्रसिद्ध झालेल्या हिंदी चित्रपटामधले, या चित्रपटाचं नाव आहे घर घर की कहाणी. आणि जे गाणं आता तुम्हाला सोडून जातोय त्या गाण्याचे संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी, गीतकार आहेत राजेंद्र कृष्णन आणि स्वरसाध चढवलेला आहे किशोर कुमार यांनी आणि गाण्याचे बोल आहेत समा है सुहाना सुहाना. चला मग तुम्ही ह्या गाणे ऐका आणि जर तुम्हाला कार्यक्रमाबद्दलच्या काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील किंवा प्रश्न तुम्हाला विचारायचा असेल तर तो जरूर तुम्ही विचारू शकता. व्हॉइस नोटच्या मार्फत देखील तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकणार आहात. भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल क्रमांकावरती तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकणार आहात. भ्रमणध्वनी क्रमांक आहे 7414999185. मी तुम्हाला आमचा मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही पटकन लिहून घ्या. आमचा मोबाईल क्रमांक आहे 7414999185. चला तर मग भेटूयात गिटार या वाद्यांच्या तिसऱ्या भागात पुढच्या गुरुवारी ठीक संध्याकाळी 4 वाजता. तोपर्यंत मला म्हणजेच आरजे ऋषीला आणि
0: डॉक्टर स्मिता सोवनी
1: यांना निरोप द्या. धन्यवाद. ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: हृदय किया था गहराइयों में तरंगित उस निराकार निरंजन की भक्ति हमारे जीवन मन और कर्म को देती है नेकियों की शक्ति.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा.

नमस्कार अलकप्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार. तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजी जगदीश सोबत. खास अलकप्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककारांना संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि गेल्या 4 वर्षापासून अलकप्रेमी रसिक श्रोते हो तुमच्या आणि अलकप्रेमी रसिक श्रोत्यांच्या अलककार मित्रांच्या पसंतीस उतरलेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो झलक आमची. बरं का अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आज 16 नोव्हेंबर 2025 आणि अलकची झलक प्रयोग क्रमांक 179 म्हणजे 21 प्रयोग झाले की आपण 200 व्या प्रयोगात पदार्पण करणार. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, हे सगळं श्रेय हे सगळं यश केवळ माझ्या लाडक्या अलककार मित्रांमुळे शक्य झालं. धन्यवाद. असंच उदंड प्रेम करत राहा आणि न चुकता रोज 1:30 वाजता अलकची झलकचा पुनर्प्रसारित कार्यक्रमही ऐकत राहा. फक्त रविवारी अलकचा कार्यक्रम नाही तर अलगचा कार्यक्रम आता रोज 1:30 वाजता तुमच्या आवडत्या चॅनल रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर नियमितपणे ऐकत राहा. चला तर प्रयोग क्रमांक 179 मधील पहिली अलग ऐकूया. अलककार कुमारी मानसी संतोष मनाली पंडित विले पार्ले अर्थात ही अलग आपल्यापर्यंत पाठवली आहे अलककार निखिल कोलते यांनी. अलककार मानसी लिहितात, ती पहिल्यांदा रंगमंचावर उभी राहिली, दिवे लागले, पडदा उघडला आणि क्षणभरासाठी सगळं थांबलं. त्या क्षणी ती प्रत्येक संवादात प्रत्येक टाळीत प्रत्येक प्रकाश किरणात स्वतःलाच शोधत होती. वा वा, अलककार मानसी खूप रंगमंची अवकाशातील त्या ठिकाणी अत्यंत प्रकाशमान अशी तुमची अलक आहे. आणि दिवे लागले, पडदा उघडला, क्षणभरासाठी सगळं थांबलं. खरंच आहे, खरंच आपण जेव्हा आपल्यालाच शोधतो ना त्यावेळेला आपल्यातला कलाकार हा जागा होतो, जिवंत होतो आणि ती कलाकृती बहारदार होते. हा स्वतःचा शोध कधीही संपू नये. ऐकूया अलककार निखिल प्रमोद कोलते कल्याणीतून लिहितात, त्याच्याजवळ सारे काही होते पण ती येताच द्वैत आणि अद्वैताचे मिलन झाल्यासारखे वाचले. ज्ञानदेवाला तिचा ज्ञानेश्वर होता आले नसले तरी ती त्याची मुक्ताई झाली होती. तिने त्याला ओळखले मात्र त्याला ती अजूनही समजू शकली नव्हती. हे तिचे श्रेष्ठत्व कि त्याचा पराभव? अलककार निखिल, थेट ज्ञानदेव आणि मुक्ताईमध्येच तुम्ही घेऊन गेलात. द्वैत अद्वैत, द्वैत आणि अद्वैत यांचं मिलन झालं. बऱ्याच वेळेला समोरच्याला काय म्हणायचं आपल्याला कळत नाही, काही वेळेला आपल्याला काय म्हणायचं ते त्याला कळत नाही, तिथे द्वैत असतं. पण जेव्हा त्या ठिकाणी मन ही मिळतात, मनांचं मिलन होतं, त्यावेळेला सगळं समजून येतं. केवळ त्या ठिकाणी खाणाखुणातून नजरानजरातून काय म्हणायचंय कोणाला ते सहज आपल्या लक्षात येतं. मला वाटतं तुमची अलग ही आध्यात्मिक विचार मांडणारी आणि आधुनिकतेकडे नेणारी, म्हणजे आधुनिकतेत अध्यात्माची किती आवश्यकता आहे याचं द्वैत जाऊन अद्वैत होणं किती आवश्यक आहे अशी काहीशी तुमची अलग मला वाटली, मला भावली, मला आवडली. धन्यवाद. चला तर ऐकूया अलककार निखिल कोलते यांनीच संकलित केलेली अलककार सौ विनीता कदम कांदिवली यांची अलक. गणितात नापास झालेला तो आत्महत्येच्या उंबरठ्यावर होता, तेवढ्या डोळ्यासमोर उभी राहिली आई, तिचे कष्ट, तिचा त्याग. त्या क्षणी त्यांनी निर्णय घेतला आणि आज तोच गणित तज्ज्ञ म्हणून जगभर नाव कमावतोय. वा अलककार विनीता, मला वाटतं पहिल्यांदाच तुम्ही अलककार निखिल यांच्या मार्फत ही अलक पाठवलीत आणि मला वाटतं गणित तज्ज्ञ होणं ही सोपी गोष्ट नाहीये. आणि नापासात पास आहे, अपयशात यश आहे ही शिकवण देणारी तुमची अलक मला प्रचंड भावली. तुमच्या अलक मधल्या त्याला आणि आई, प्रेरणा देणाऱ्या आईला मानाचा मजरा. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो वळूया अलककार निखिल यांनी संकलित केलेली पुढची अलग. अलककार राजेश नागुलवार जे राजमन या टोपणनावाने लिहितात चंद्रपूर येथून, तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्याची बातमी सांगताना नातू म्हणाला,
तिथल्या स्त्रिया फारच भयभीत झालेल्या आहेत. मया जवान पण यथबी तालिबानी होते का? मया जवानपणात यथबी तालिबानी होते का? म्हणजे मला अफगाणिस्तानवर कब्जा केल्याची बातमी सांगताना नातू म्हणाला, तिथल्या स्त्रिया फार भयभीत झाल्या आहेत आणि आजोबा त्या ठिकाणी विचारत आहेत की तालिबानी होते का, कारण आमच्याही स्त्रिया भयभीत झाल्या होत्या. म्हणजे तालिबान सर्वत्रच आहे, थोडक्यात स्त्रियांवरचा अत्याचार हा जगात सगळीकडे होत असतो असं काहीस त्या ठिकाणी सांगणारी ही तुमची अलग आणि बरंच काही बोलून जाणारी तुमची अलग. अलगकार राजमन आहे तुमचं, अलग राजमन तुमचं आहे. खूप छान अलगकार निखिल, तुम्ही कष्ट घेऊन म्हणजे आपल्या पूर्ण त्या ठिकाणी व्यंगावर किंवा आपल्या व्याधींवर त्या ठिकाणी मात करून तुम्ही समाजासाठी सतत करत राहताय, झटत राहताय. पुणेरी आवाज 107.8 FM तुम्हाला मानाचा मानाचा मानाचा मुजरा. अलक प्रेमी रसिक श्रोते हो, आता आपण ऐकूया अलक गुरु, अलक पंडित, अलकचे काय म्हणूया, महागुरु खरं म्हणजे, अलकचे सर्वे सर्वा, अलकचे जाणकार, अलकचे तज्ञ, अलंकार मनादे मयुरेश देशपांडे पिंपरी चिंचवड. अलंकार मयुरेश लिहितात, आबांना नातवाच्या गाडीवरून खाली उतरताना पाहून मुले किती लवकर मोठी होत जातात ना. आजूबाजूचे म्हणाले, मुले मोठी होतात हो, फक्त आपल्याला लहान होता आलं पाहिजे, असे म्हणत आबा पुढे चालू लागले. वा अलंकार मयुरेश, तो आला, त्याने पाहिलं, त्याने जिंकलं, तसं तुमचं असतं. तुम्ही जाता, पाहता, ऐकता, वाचता, समजून घेता, चिंतन करता, मनन करता, त्याला कथेच्या साच्यात बसवता आणि एक सर्वोत्तम अलग ती सुद्धा अगदी सुयोग्य शिकवण देत तुम्ही अलग पांडता. बघा ना, खरंच आहे, लहान होता आलं पाहिजे. मला तुमची एक अलग आठवते, गोळी घ्यायला डॉक्टरकडे तो गेल्यानंतर आनंदाची गोळी त्याला दिली गेली, अशा प्रकारची काहीतरी आशयाची एक अलग होती. अगदी ही अलग आणि ती अलग दोन्हीही माणसाच्या आयुष्यात समाधानाने जगणं, लहान होऊन त्या ठिकाणी राहणं किती आवश्यक आहे हे तुम्ही अगदी सहजपणे मांडलं. अशाच उत्तम उत्तम अलग लिहून अलंकार मित्रांना अलग कशी लिहावं याचा दंडक, याचा त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन करत राहा. अलंकार मयुरेश, तुमचं खूप खूप अभिनंदन. चला तर ऐकूया नागपूर येथील अलंकार डॉक्टर किमया मुळावकर यांची अलग. आई, मी कार्यक्रमात येत नाही, कुणी वांजवटी पांढऱ्या पायाची म्हणलेलं मला सहन होणार नाही, ती तिच्या सासूला म्हणाली. नवरा गेल्यावरही आपल्या म्हाताऱ्या सासू सासऱ्यांना त्यांच्या आईप्रमाणे जपणाऱ्या मुलीची कूस वांजोटी कशी असेल हे या समाजाला कळण्या इतकी या समाजाची बुद्धीच नाही. तू चल बिंदास्त. अशा बुद्धीहीन लोकांसाठी आपण जगणं सोडायचं नाही. अलंकार किमया, किमया आहे हो तुमच्या लेखणीमध्ये, परिवर्तनाची नांदी म्हणजे तुमची अलग आहे. खरंच आपण हा विचार का करत नाही कि ती पांढऱ्या पायाची, ती वांजोटी, मग तो कोण? त्याचा दोषच नाही का? सगळं काही त्या ठिकाणी तिच्याच माथी मारायचं, सगळ्या अवहेलना, सगळे अपमान, सगळं त्या ठिकाणी तिलाच भोगायला लावायचं. तुम्ही खरंच एक उत्तम विचार मांडलात, तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा. चला तर अलक प्रेमी रसिक श्रोते हो, पुढची अलक आपल्याला पाठवले अलंकार असिस्टंट प्रोफेसर भारजकर बीटी अंबाजोगाई येथून. आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण जगताना मन प्रसन्न होऊन जात. पहिलं प्रेम, पहिलं अपत्य, जीवनाला उभार देणारं हृदय स्फुल्लिंग. सुंदर क्षण जगताना हृदयाची स्पंदने एकमेकात विरघळून जावीत तसंच झालं. जड अंतकणाने निरोप घेताना नैनानी एकमेकास अश्रूंचा अभिषेक घातला, तो पुन्हा भेटण्याचा अलिखित संदेश होता. अलंकार भारजकर, अलग नाहीये तुमची, ही काव्य आहे. नकळतपणे मी सुद्धा आता गाणार होतो, म्हणजे गुणगुणणार होतो, इतकी तरलता, भावोत्कटता तुमच्या अलकमध्ये आहे. खरंच आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण जगताना मन किती प्रसन्न होतं आणि पहिलं पहिलं असतं, पहिलं वहिलं असतं असं आपण म्हणतो ते उगाच नाही, पण तरीही आपण कुठेही गेलो तरी पुन्हा भेटू हा अलिखित नियमही असतो. किती सुंदर, किती मस्त, अगदी सुरेख आलेत तुम्ही, रांगोळीसारखी किंवा कशी द्यासारखी रेखाटलीत. धन्यवाद.
चला तर ऐकूया अलंकार श्री वाय केशेक पारगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथून काय लिहितात. प्रस्ताव. पावसात एका तळ्याने नदीपुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. नदीने त्याचे एकटे रूप पाहून स्पष्ट नकार दिला. मी हसत खेळत दोन्ही तीरावर शेती फुलवीत दूर सागराच्या कुशीत विसावली. वा अलंकार वायके, आय एम फॅन युअर. मी तुमचा फॅन झालो म्हणजे मस्तच. काय निसर्गातल्या घटनेला तुम्ही वळण दिलंय, निर्णायक वळण. आणि नदीने सागराची केलेली निवड किती सार्थ आहे. म्हणजे त्या ठिकाणी निवड करताना सुद्धा आपण त्या ठिकाणी संपूर्ण कुटुंबाचा विचार मांडू शकतो. हा विचार तुम्ही तुमच्या आलकमधून मांडलात. आपण सगळ्यांनी मिळून राहायचं असतं आणि अशा प्रकारचं वाहणं, अशा प्रकारचं राहणं हे खऱ्या अर्थाने जगणं असतं. वा अलंकार वायके, बहारदार, खूप सुंदर, अगदी सगळ्यांनी घेण्यासारखी, ऐकण्यासारखी आणि आपण संकलित करून ठेवण्यासारखी अलग. खूप छान, मला प्रचंड आवडली. इतरांचं मी काय सांगू. चला तर ऐकूया अलंकार डॉक्टर आरती दिनकर म्हापसा गोवा येथून काय लिहितात. तिच्यावर बलात्कार झाला तेव्हा ती स्मशानात येऊन राहिली. तेथील क्रियाकर्म करणाऱ्या व्यक्तीने तिला विचारले, तुला इथे भीती वाटत नाही का? ती म्हणाली, नाही, उलट बाहेर जिवंत माणसांची जास्त भीती वाटते. अलंकार आरती, मान्य आहे, बाहेर जिवंत माणसांची जास्त भीती वाटते, पण स्मशानातही लांडगे आहेतच की? स्मशानात प्रेत जाळली जात असतील, स्मशानात त्या ठिकाणी प्रेत गाळली जात असतील, पण ते गाळणारे आणि ते जाळणारे लांडगे त्यांचं काय? स्त्री खरंच सुरक्षित आहे का? कोणत्याही वयातली स्त्री खरंच सुरक्षित आहे का? हा प्रश्न खरं म्हणजे या अलगच्या निमित्ताने विचारायला हवा. आणि तिला स्मशान गाठावं लागलं, तिच्या आयुष्यातली स्मशान शांतता तिला अधिक पोचरी झाली नसेल का? आणि आणखीन एक अलग करारती, अलग पाठवता नियमितपणे, पण प्रतिक्रियांचा प्रसाद पण पाठवत चला हो. म्हणजे नियमितपणे पाठवत चला. काय होतं, तुमची कमेंट हेच आमचं पेमेंट म्हणून पाठवायची आणि मग कळतं तुमच्यापर्यंत ती अलग पोचली की नाही पोचली. ऐकूया नाशिक येथील अलंकार मृणाल प्रभुणे यांची अलग. गेल्या वेळेला अलंकार मृणाल, मी तुमचं गावाचा उल्लेख पुणे असा केला होता, त्याबद्दल माफी असावी. अलंकार मृणाल लिहितात, तो शांतपणे तिला म्हणाला, का बरं माझ्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवायचे? तुलाही आई वडील आहेत याचे जरा भान ठेव. त्यांनाही वृद्धाश्रमात ठेवायला मी तुझ्या भावाला सांगतो, चालेल ना तुला? अलंकार म्हणाल, वा जैसे को तैसा मिला, टिट फॉर टॅट, जशास तसं, आवडलं मला. पण नको, कोणालाच वृद्धाश्रमात ठेवू नका. मी तर म्हणतो कायद्याने वृद्धाश्रम बंद करा किंवा समाजानेच वृद्धाश्रम वाईट टाका. आपले आई वडील आपल्याला जड होतात, मग आपण आई वडिलांना जड झालो असतो तर? जबाबदारीचं ओझ म्हणून त्याने आपल्याला टाकलं असतं तर? टाकण्याचं प्रमाण किती आहे आणि वृद्धाश्रमात सोडण्याचं प्रमाण किती आहे? कधीतरी विचार करून बघा, उत्तर सापडेल. वृद्धाश्रमाचं प्रमाण जास्त आहे. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, वृद्धाश्रमावरच्या अलक खरंच का पाठवायच्या असा प्रश्न पडतो. वृद्धाश्रमच बंद व्हावेत, कदाचित त्यामागे हा विचार असावा. ऐकूया अलंकार कुमारी स्वराली नितीन वाणी FYBA फर्ग्युसन कॉलेज पुणे येथून लिहिते. तिने नात्यातल्या एका शहरी मुलाचं इंग्रजी मराठी दोन्ही वाचन लेखन आज पाहिलं आणि तिला कळलं की या शहरी मुलांची आणि शिक्षकांची प्रगती कुठवर पोहोचलेली आहे. ती खळखळून हसत म्हणाली, आपल्या गावात अद्ययावतता आणि आधुनिकता नाही आहे, पण शिकणाऱ्यांना आणि शिकवणाऱ्यांना शिक्षणाचं चांगलंच भान आहे. अलंकार स्वराली, आपण नक्कीच ही अलग स्वतःवर लिहिली असावीत, कारण आपण पुण्याला गेलेलो आहात आणि आपलं आधीचं गाव मोठं आहे तसं, पण त्या ठिकाणी थोडस पुण्यापेक्षा छोट आहे म्हणून तुलना केली असावीत. पण मला असं वाटतं की शहरात धेडगुजरी त्या ठिकाणी सगळं झालेलं आहे. म्हणजे ना धड मराठी, ना धड इंग्रजी, ना धड हिंदी, त्या मनाने गाव आपलं बरं आहे अशी परिस्थिती आहे. पण शिकवणारे मात्र दोन्हीकडे चांगलेच असतात, ते उत्तम शिकवण्याचा प्रयत्न करत असतात. आपण कुठे, कधी आणि कसं काय घेतो हे अत्यंत महत्वाचं असतं. असा विचार आपण करणं ही काळाची गरज असते. अतिशय उत्तम, एकापेक्षा एक दर्जेदार अशा अलग आत्तापर्यंत आपण ऐकल्या. आपण पुढे ऐकणार आहोत. मी एक अल्पशी विश्रांती घेऊन परत येणार आहे, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. चहा घ्या, नाश्ता करा, परत या, ऐका, ऐकवत राहा
अलगची झलक आनंदी।

0: आइए आइए, दरवाजे पे क्यों खड़े हैं, अंदर आइए। ये घर है मुस्कुराहट का, यहाँ बसती है खुशियाँ। ये है पुणे री आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये। अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आज 16 नोव्हेंबर 2025 आणि अलगची झलक प्रयोग क्रमांक 179 अर्थात 179। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, प्रेम असंच ठेवा, उलट वाढू दे, कधीच कमी होऊ देऊ नका। माझ्या कन्येचा विवाह पुढच्या म्हणजे याच महिन्यामध्ये 27 नोव्हेंबरला संपन्न होणार आहे। मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज माझ्या कन्येसाठी आहे। भरभरून आशीर्वाद द्या, सुयश चिंता आणि नांदा सौख्य भरे असं म्हणा। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, आरजे जगदीश वळतोय आता प्रयोग क्रमांक 179 पुढच्या अलगकडे, जी आपल्याला पाठवली आहे अनामिका टोपण नावाने लिहिणाऱ्या ठाणे येथील अलगकार विद्या कुंभारेने। त्याचे अस्तित्व कधीच मान्य न करणारी ती मुलाच्या प्राणासाठी अनेक रावळाच्या पायऱ्या झिजवत होते। काही दिवसातच तिला विश्वास आणि अंधविश्वास याची प्रचिती आल्याने दर्शन घेत असताना पाषाणाची मूर्ती तिला नकळत हसत आहे असे वाटले। अलगकार विद्या दरवेळेला विद्या देण्याचं काम अगदी नावाप्रमाणे करत असतात आणि मडकी घडवण्याचं काम कुंभार करतो तसं माणसं घडवण्याचं काम तुम्ही करत आहात अगदी आडनावाप्रमाणे। अनामिका का असा प्रश्न पडतो आणि मग कळतं की खरंच बऱ्याच गोष्टी ह्या अनामिक असतात, आपल्याला ठाऊक नसतात। योग्य काय, अयोग्य काय, श्रेयस काय, प्रेयस काय, या द्वंद्वामध्ये आपण अडकलेलो असतो आणि त्यातूनच तुमची ही अलग जन्माला आली। पण मला वाटतं विश्वास अत्यंत महत्वाचा आहे। विश्वासाची जागा, श्रद्धेची जागा कधीच त्या ठिकाणी गैर गोष्टी घेऊ शकत नाहीत असा खरं म्हणजे त्या पाषाणातल्या हसणाऱ्या मूर्तीचा अर्थ आहे। चला तर ऐकूया पुढची अलग, गोंदिया येथील अलगकार श्री किशोर कुमार मलेवार यांची। शेतातील धान पिकाच्या सतत दुष्काळीमुळे तो व त्याच्या कुटुंबाचं कुटुंब कर्जबाजारी झाले। मोठ्या आर्थिक संकटात जीवन जगत होता। आपले शेतातील काम करून कधी कधी तो दुसऱ्याच्या मजुरीचे काम करीत असे। त्याला एक दिवस कृषी अधिकाऱ्यांनी कमी पावसात भरपूर उत्पन्न देणारे सीताफळ लावण्याचा सल्ला दिला। त्या शेतकऱ्यांनी भरपूर सीताफळचे पीक घेऊन आर्थिक प्रगती साधली। आता तो व त्याचे कुटुंब आनंदात जीवन जगत आहे। वा, अलगकार किशोर कुमार शेतकऱ्याच्या नावाने चांग भलं। शेतकऱ्याचं आयुष्य हे असंच सुजलाम सुफलाम झालं पाहिजे। त्याच्या जीवनामध्ये कोणती संकट येऊ नयेत। शेतकरी हा नेहमी सुखा समाधानात जगला पाहिजे कारण तो जगाचा पोशिंदा आहे। खूप आशादायी आलक, आशावादी आलक, प्रेरणादायी आलक। मला वाटतं त्या कृषी अधिकाऱ्यासाठी मानाचा मुजरा दिलाच पाहिजे। ऐकूया पुढची आलक, अलगकार प्रमोद सावरकर प्रवासी या टोपण नावाने लिहिणारे बोरगाव रेमंड मध्य प्रदेश येथील लिहितात। लाल किल्ल्याच्या सभोवती धूर गुंडाळला, लोकांची घायाळ नजरेत काळजाची लाट, कोणीतरी माझ्या हातावर हात ठेवला आणि म्हणाला राहत राहा आपण एकत्र आहोत। अलगकार प्रमोद आज हिंदू मुसलमान शीख इसाई सगळ्यांनी हातात हात घेऊन राहत राहा असं म्हणण्याची खरंच गरज आहे। पहलगाम असो, दिल्ली असो, आणखीन बरीच ठिकाणं असोत, या सगळ्या गोष्टी ऐकल्या की मन त्या ठिकाणी खट्टू होतं, मनामध्ये त्या ठिकाणी निराशावादी सूर उमटायला सुरुवात होतो। या देशाला झालंय तरी काय असं वाटायला लागतं, या माणसानं झालं ते काय, हे अतिरेकी नराधम नेमके कुठून येतात, काय येतात आणि ते आपल्याला कळत का नाहीत असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। पण तुमची अलग मात्र सावध राहण्यापेक्षा आपण सगळे कसे एक आहोत हे शिकवणारी आहे। खूप छान, ऐकूया पुढची अलग, सांगली येथील अलगकार अरुणा गर्जे यांची। लक्ष, सकाळी उठल्या उठल्या अंगणात हळदी कुंकू वाहिलेले लिंबू पाहून ती घाबरली। पण अंधश्रद्धेवर विश्वास नसलेल्या तिच्या मुलाने ते लिंबू उचलून घरात आणले आणि झक्कास पैकी त्याचे लिंबू सरबत केले. अंधश्रद्धा दूर करणे हेच त्या क्षणी त्याचे लक्ष होते. अलक्कर अरुणा, एक सूचना करावीशी वाटते. शेवटची ओळ नसती लिहिले तरी चाललं असतं. झक्कास पैकी लिंबू सरबत केले, खरं म्हणजे कथा इथेच संपली. अंधश्रद्धा दूर करणे हे त्याचे लक्ष होते, किंवा आपापच तिला तिच्या मनातून ती अंधश्रद्धा दूर झाली, कारण त्याला काहीच झालं नाही. उलट तो मिटक्या मारत त्या ठिकाणी लिंबू सरबत प्यायला, अशी अलग आणखीन मस्त वाटली असती. म्हणजे शेवटच्या ओळीमुळे लक्ष तात्पर्यार्थ सांगितलं गेलं, लक्ष सांगितलं गेलं, आणि मग अलग कथाकार, अलगकार, अलग गुरु किंवा अलगचे जनक असं म्हणतात की आपण तात्पर्य सांगण्याच्या भानगडीत अलगकाराने पडूच नये. चला तर अतिशय उत्तम, अंधश्रद्धा संपवणारी मिटवणारी अलग. पुढच्या अलगकडे वळूया. कासेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील अलगकार कल्पना रमेश चावरे लिहितात, तो भर उन्हात पैशाने भरलेले पाकिट घेऊन रस्त्यावर अनवाणी चालत होता. भूक त्याच्या पोटात ओरडत होती, तहान गळ्यात कोरड जाळ घालून होती. शेवटी कोणताही आवाज न करता त्याने ते पाकिट त्या पत्त्यावर नेऊन दिलं जिचं ते होत. वा वा अलकर कल्पना, कल्पना न केलेली बरी. अप्रामाणिक जगामध्ये प्रामाणिकपणा अगदी ठासून भरलाय किंवा शिल्लक आहे, अगदी चवीपुरता का होईना, पण आहे. तो ठासून भरलाय या माणसाच्या मनात, त्याच्या मनात चलबिचल झाली असेल, अनवाणी चाललाय, मग त्याला त्या पैशाची गरज आहे. पण दुसऱ्याचा पैसा तो दुसऱ्याचाच असतो असा विचार करणारा तो नक्कीच मला वाटतं मानाच्या मुजऱ्यास पात्र आहे. ऐकूया पुढची अलग जी आपल्याला पाठवले दिग्रस यवतमाळ येथून अलगकार अरुणा दुद्दलवारेने. अलगकार अरुणा लिहितात, अगं पेलाभर पाणी दे मला. थकून दमून घरी आलेला तो खाली बसत म्हणाला. त्याच्या कौटुंबिक आर्थिक समस्यांची जाणीव तिला होती. ती हलकेच त्याच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली, कळते हो मला. उन्हाला कधी सावली बस, उन्हाला कधी सावलीत बसताच येत नाही. वा अलंकार अरुणा, शब्द प्रयोग अप्रतिम. उन्हाला कधी सावलीत बसता येत नाही म्हणजे इथे त्या ठिकाणी खस्ता खाणाऱ्याला कधी त्या ठिकाणी आराम मिळत नाही असं सांगण्यासाठी ऊन ही उपमा तुम्ही त्या कष्टकऱ्यासाठी वापरलीत. मानाचा मानाचा मुद्रा आणि कष्ट करणाऱ्या व्यक्तीबद्दल त्या व्यक्तीच्या मनामध्ये त्या ठिकाणी कणव आहे, त्या व्यक्तीच्या मनात उमाळा आहे, दयाबुद्धी आहे, हे सुद्धा अप्रतिम रंगवलत. खूप छान. आणि अशा प्रकारची साथ असेल तर त्या ठिकाणी संघर्ष करायला एक नवी उमेद, संघर्ष करायला एक नवी ताकद आपल्याला मिळते. ऐकूया पुढची अलग. अलगकार श्री बाळ माने आरके नगर सोसायटी नंबर 5 कोल्हापूर येथून लिहितात, सूर्य आकाशातून आग ओकत होता. त्या भाजणाऱ्या उन्हात पशु पक्ष्यांनाही सावलीचा आधार घेतला होता. दुपारच्या सुटीत तिने डब्यातील 4 घास खाल्ले आणि लगोलग खोर पाटी घेऊन ती कामाला लागली. आजची हजेरी मिळाल्यावरच संध्याकाळी तिची चूल पेटणार होती. खरंय अलगकार बाळ, अलगचे बाप आहात तुम्ही म्हणतो ना मी, ते यासाठीच. म्हणजे मला वाटलं की आता पशु पक्ष्यांबद्दलची अलग असेल, मला वाटलं की आता त्या ठिकाणी तिचं आयुष्य आणि पशु पक्षी यांची काहीतरी तुलना असेल, पण पक्षी आणि तिची तुलना करण्याच्या ऐवजी तिचं प्राक्तन तुम्ही मांडलं आणि अलगला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेलात. खरंच आपल्याला विश्रांती, कष्टकऱ्यांना कामकऱ्यांना विश्रांतीच नसते. या जगात 3 प्रकारची माणसं असतात असं म्हणतात, कष्टाळू, कष्ट टाळू आणि कस टाळू. कष्टाळू मात्र काबाड कष्ट करून आपलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो आणि कस टाळू वाले मात्र त्या ठिकाणी छान छोकी जगतात आणि त्यांना नंतर मात्र यातना भोगाव्या लागतात. ऐकूया पुढची अलग नाशिक येथील अलगकार विमल बागडे यांची. तिला ठाऊक होत आपल्या शब्दाला किंमत नाही, कुणी ऐकणार नाही, तरी जाणाऱ्या पाहुण्यानं म्हणाली, 2 दिवस राहून जा. पाहुणे माघारी वळले. वा अलगकार विमल, कमाल आहे ही अलग, म्हणजे छान आहे. म्हणजे अशा पद्धतीने पाहुण्यांना त्या ठिकाणी आपल्याला थांबवता येतं, पाहुण्यांना आग्रह करता येतो, किंवा पाहुणे त्या ठिकाणी आपल्यासाठी परत येतात हा विचारच त्या ठिकाणी अप्रतिम आहे. आणि पाहुणे राहावेत कारण आपली संस्कृती आहे अतिथी देवो भव आणि शब्दाला किंमत असते बरं का. अर्थात ती किंमत त्या ठिकाणी आपण मिळवावी लागते, ती किंमत आपण टिकवावी लागते. अलंकार विमल अप्रतिम. ऐकूया पुढची अलग जी आपल्याला पाठवले अलंकार आभास परिचय टोपणारे लिहिणारे वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख नाथ सदन पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे येथून. ती म्हणाली मला तुझ्या प्रेमात पडायला आवडेल. ती म्हणाली मला तुझ्या प्रेमात पडायला आवडेल. तो म्हणाला ते सहज होत, जे सहज होत ते प्रेम, प्रेमात पडायचे नसते ग, गुलाबी ठेचा लागतात. वा अलंकार भूपाल, वय झालंय का तुमचं? सहज विचारतोय म्हणजे प्रेमात पडल्यात का असंही मला म्हणावं असं वाटतं. खरंच किती दमदार, किती उबदार, म्हणजे या थंडीमध्ये अशी गुलाबी प्रेमाची अलग बरंच काही सांगून जाते. आणि मला ही गोष्ट आवडली, प्रेमात पडायचं नसतं. खरंच प्रेमात पडायचं नसतं, प्रेम आपसुक होतं. प्रेम कुणावर करावं? प्रेम कुणावरही करावं, राधेच्या वत्सल स्तनावर करावं असं प्रेम असतं. प्रेम प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं असो. अन्यथा मला अलंकार भूपाल विचारतील काय अर्ज जगदीश, तुम्ही प्रेमात पडलात वाटत, पण मी अलंकार मित्रांनो तुमच्या प्रेमात पडलोय हे मात्र नक्कीच. ऐकूया पुढची अलग जी आपल्याला पाठवले धानोरी पुणे 15 येथून अलंकार श्रावणी संदीप गुंडे यांनी. मी संसाराला कंटाळून तपश्चर्या करायला हिमालयात निघून गेलो, पण तप करताना थंडीने गारठून गेलो आणि उपासमनेला कंटाळून घरी परत आलो. आनंदात संसार करू लागलो. आता मला कळून चुकलं होतं की खरं सुख संसारातच आहे. वा वा अलंकार अलंकार श्रावणी, श्रावण धारेसारखे त्या ठिकाणी खूप छान बरसलायत, खूप छान मांडणी केलीत, खूप छान त्या ठिकाणी सांगितलं. खरंच संसार मोह या सगळ्यातून आपण पूर्णपणे बाहेर पडूच शकत नाही आणि तोपर्यंत आपण हिमालयात जाऊ शकत नाही. हिमालय दूरचा आहे हो, डोंगरावर जाऊन राहू शकत नाही. तिथेही त्या ठिकाणी आपल्याला पै पाहुण्यांची, आपल्या मुलांची, मुलाबाळांची, म्हाताऱ्या कोताऱ्यांची आपल्याला आठवण येऊ शकते. त्यासाठी आपला मनाचा निग्रह असणं गरजेचं आहे. आणि संसारातलं सुख पूर्णपणे आपलं झालं की मग आपण त्या ठिकाणी परमेश्वराच्या अधीन व्हावं अशी आपली संस्कृती सांगते, ती उगाच नाही. चला तर ऐकूया पुढची अलग मुलुंड मुंबई येथील अलंकार हेमंत कुलकर्णी अर्थात हेमुकुल यांची. बाबा स्टॉलून बिस्किटचा पुडा खरेदी करून मागे वळणार तोच ट्रेन निघालेली होती. बाबा धावत धावत ट्रेन जवळ आले, पण अचानक दाराजवळ न जाता ते खिडकी जवळ आले. बाहेर डोकळ्या त्याच्या हातात त्याने बिस्किटचा पुडा ठेवला. गाडीने प्लॅटफॉर्म सोडायच्या अगोदरच बाबाने त्याच गाडीखाली उडी मारताना त्याने पाहिले आणि हातातल्या बिस्किटाच्या पुड्याकडे तो पाहतच राहिला. अलंकार हेमंत, आतापर्यंत प्रेरणादायी, आशावादी असे खूप छान छान अलग तुम्ही लिहायच्यात. आज अचानक त्या ठिकाणी अशा प्रकारची अलग लिहावीशी तुम्हाला का बरं वाटली आणि त्याच गाडीखाली त्या बाबांनी का बरं आपल्या प्राणाची आहुती, म्हणजे आपले प्राण द्यावेत, का जीव द्यावा, का त्या ठिकाणी मुलासमोर त्या ठिकाणी आपला असा प्राण द्यावा, असा जीव द्यावा, या जीव घेण्या यातनातून तो बिस्किटचा पुढा हातात धरलेला मुलगा कसा बरं सुटेल, ते मूल कसं बरं सुटेल, त्याने केवढा टाव फोडला असेल, अनेक प्रश्न अलंकार हेमंत माझ्या मनात आले. बिस्किटचा पुढा त्या ठिकाणी बहाणा होता म्हणजे फक्त मनात त्याच्या काहीतरी वेगळंच चालू होतं हे त्या ठिकाणी आपल्याला कळून चुकतं. अलंकार मित्रांनो बघा ना, एकापेक्षा एक वेगळ्या, एकापेक्षा एक सुंदर अशा अलग आपल्यापर्यंत अलंकार मित्र पाठवतात आणि वर त्या ठिकाणी मलाच म्हणतात की तुम्ही आमच्या अलग फार रंगवून सांगता, आमच्या अलगला एका वेगळ्या मंचावर नेता. पण खरंच अलग प्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही त्या ठिकाणी ते इतके अलग छान केलेले असतात की मला त्या आपोआपच त्या ठिकाणी आणखीन चांगल्या कराव्याशा वाटतात. ऐकूया अशीच एक अलग जी आपल्याला पाठवले लातूर येथून अलंकार प्रभा वाडकर मोगऱ्याची फुले. पहिलीच शिकायला असलेली प्रतिकूल परिस्थिती, पण आता डॉक्टर बनलेली विद्यार्थिनी बाईंचा स्टेटस पाहून प्रशिक्षण स्थळी भेटायला आली. मोगऱ्याची फुले बाईंच्या ओंजळीत देत म्हणाली, बाई तुम्हाला रोज मोगऱ्याची फुले देणारी तुमची आवडती विद्यार्थिनी. वा वा अलंकार प्रभाम, खूपच छान. खरंच आपला ना आपल्या शिक्षकांवर खूप जीव असतो, आणि आपल्याला जीव लावणारे शिक्षक तर आपल्या गळ्यातले ताईत असतात. आणि ती प्रतिकूल परिस्थितीत बनून आता डॉक्टर झाले, आणि तिने त्या ठिकाणी बाईंचं स्टेटस पाहून भेट घेतली. मला वाटतं दोघींनाही मानाचा मानाचा मुजरा, अशा प्रकारचे गुरु शिष्याचं नातं हे आपण कायमचं टिकवलं पाहिजे. धन्यवाद, लगेच येतो. आनंदी राहा.

0: रिश्तों में सरलता और प्यार बनाए रखने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: अगर आप गुस्सा नहीं करेंगे जब किसी ने इस तरह से गलती की है, तब वो सच बोलेंगे। हम झूठ तभी बोलते हैं जब हमें सच बोलने का डर है, और डर ये है कि सच बोलेंगे तो कोई एक्शन लिया जाएगा। इफ आई एम श्योर अबाउट दिस कि मुझे डांट नहीं पड़ेगी, मैं आपको सच बता दूंगी। लेकिन इफ आई एम श्योर अबाउट दिस कि आपको सच बताने के बाद मुझे डांट पड़ेगी, तो इजियर चॉइस फॉर मी इज झूठ बोलो और निकल जाओ। सो इट्स ऑल अबाउट आई नो व्हाट योर रिस्पॉन्स इज गोइंग टू बी। ट्रस्ट आ जाता है ना उसमें, आपको पता है कि दूसरा आपको समझेगा कि आपने जो गलती की, नेवर माइंड, ही विल एक्सेप्ट यू, आप सच बोलेंगे। देयर इज नो रीजन, कोई झूठ नहीं बोलना चाहता क्योंकि खुद को बहुत गिल्टी लगता है उसके बाद।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: अलग प्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM, आणि तुम्ही आता आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये। अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, मला ठाऊक आहे सध्या आपला प्रयोग अर्धा तास कधी पाऊण तास एवढाच होतोय, पण खरं सांगायचं तर अलक प्रेमी रसिक श्रोते हो, तुमच्या आणि तुमच्या प्रेमासाठीच फक्त वेळ काढतो, अन्यथा बरीच काम ही माझ्या पाठीशी अगदी पाचवीला पुजलेली आहेत। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, तुमचं प्रेम उदंड आहे म्हणून त्या ठिकाणी आपण हा कार्यक्रम नियमितपणे करत आहोत। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, आज 16 नोव्हेंबर आणि अलगची झलक प्रयोग क्रमांक 179 आपण वळणार आहोत पुढच्या अलगकडे। पण आतापर्यंतच्या अलग मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना आवडले असतील, अगदी वेगवेगळ्या विषयांवरच्या, वेगवेगळ्या आशयाच्या, अत्यंत सुंदर, अगदी सुरेल मैफिली सारख्या ह्या अलग तुम्हाला सगळ्यांना आवडल्या तर नक्कीच प्रतिक्रिया द्या, आणि नावानिशी, त्यांच्या नावानिशी प्रतिक्रिया द्या, म्हणजे त्यांनाही अलग लिहिण्याचा उत्साह होऊन वाढत जाईल। चला तर ऐकूया रत्नागिरी येथील अंजुया टोपण्णाने लिहिणाऱ्या अलगकार अंजली वेंगुर्लेकर यांची अलग। आज त्याने आपल्या आईवडिलांना एका वृद्धाश्रमात आणून सोडले आणि तो परत घरी जायला निघाला, तेव्हा तिथले संचालक म्हणाले, जाताना समोरचा बोर्ड आठवणीने वाचून जा। हे ऐकून झटकन त्याचं लक्ष समोरच्या बोर्डवर स्थिरावलं। त्यावर लिहिले होते, इथे एकदा सोडून गेलेल्या लोकांना कृपया पुन्हा भेटायला येण्याचा प्रयत्न करू नका। वा अलग करंजरी त्या वृद्धाश्रमाच्या मालकाला, म्हणजे वृद्धाश्रम चालवणाऱ्या त्या संचालकाला, वृद्धांची काळजी घेतोय आणि वृद्धांना आपलंच करतोय म्हणून मानाचा मानाचा मुजरा, आणि वृद्धाश्रमात पाठवूच नका, वृद्धाश्रमाच्या अलग घ्यायचं सुद्धा मी मध्यंतरी बंद करून टाकलं होतं, इतका वृद्धाश्रमाचा मला उभं आलाय की वृद्धाश्रमात का पाठवायचं, अडगळ का वाटतात आपले आई वडील। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, मी बोलायला लागलो की माझं असंच होईल, मी वळतो वनगे कुटुंबियांच्या, म्हणजे माझ्या आवडत्या अलगची झलक कार्यक्रमातील कौटुंबिक अलगच्या कार्यक्रमाकडे। अलगकार सौ शैलजा महेंद्र वनगे पिंपळे सौदागर पुणेतून लिहितात, वेलीवर डोलणारी कागदी फुले बोगनवेल सुगंधाची उणीव कधीच मनाला लावून घेत नाहीत। अलगकार शैलजा, तत्वज्ञान मांडलं तुम्ही दोन ओळींमध्ये, मानाचा मुद्रा तुम्हाला। खरंच आहे, आपण सुगंधाची उणीव कशाला, म्हणजे जे आहे आपल्याशी ना, आपल्याकडे, तुझा आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, आपलं आपल्याकडे आहे, त्याचा त्या ठिकाणी कौतुक सोहळा करा, त्याचा विचार करा, त्याचा विकास करा, आपण नको त्या गोष्टींच्या मागे धावून आपलं आयुष्य उगाचच त्या ठिकाणी नासवत असतो, खराब करत असतो। अलगकार शैलजा अप्रतिम, ऐकूया अलगकार महेंद्र हरिभाऊ वनगे पिंपळे सौदागर पुणे येथून लिहितात, उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेच्या हेडमास्तरांच्या हस्ते चालू होता। इतक्या तिथे लाल दिव्याची गाडी आली, उपस्थित सर्व मान्यवर उभे राहिले, गाडीतून माजी विद्यार्थी उतरला ज्याने शिक्षण अर्धवट सोडले होते। अरे बापरे, माजी विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेच्या हेडमास्तरांच्या हातातून होतोय, आणि ज्याने शिक्षण सोडले तो सत्कार करायला आलाय, खरंच आपल्या देशाचं यापेक्षा दुर्भाग्य दुर्दैवते कोणतं। मला वाटतं अलग बरंच काही

मुजरा। अलककार डॉक्टर सोनिया कस्तुरे विश्रामबाग सांगली सखी संपदा समूहाच्या वतीने लिहितात, कुटुंबवत्सल शंतनू मुलाबाळात असे, आपल्याकडे दुर्लक्ष होते असे त्याच्या आईबाबांना वाटे। बाबांच्या अपघातानंतर शंतनू करत असलेली सेवा पाहून आईबाबांच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू वाहू लागले। अलककार सोनिया, तुमचा पत्ता मिळालाय, मी येणार तुम्हाला भेटायला आणि मनसोक्त गप्पा मारू आपण आणि मस्त पैकी त्या ठिकाणी तुमच्याकडून काही टिप्स घेईन, कारण खरंच मुलाबाळात राहणं आणि दुर्लक्ष करणं यामध्ये बरेच तफावत आहे। असं आई वडिलांना वाटू शकतं की दुर्लक्ष होतंय, पण जेवढी मुलं बाळा जवळची असतात पित्याला, तेवढेच त्याचे माता पिता सुद्धा त्याला जवळचे असतात, हे अगदी योग्य पद्धतीने अलंकार सोनिया तुम्ही दाखवून दिलं। चला तर ऐकूया सखी संपदा मंच कोल्हापूर यांच्या वतीने पाठवलेली बदलापूर येथील अलंकार दीपा शिंगारे यांची अलक। ते दोघे प्रवासात, मुक्कामाचे ठिकाण आले तरी जागेसाठी प्रवासभर इतरांशी वादच घालत होते। उतरण्याच्या वेळी खिन्न मनाने त्यांच्या लक्षात आले, या वादाच्या नादात बाहेरचा छान निसर्ग बघायचा राहूनच गेला, छान क्षण मजा करायची राहूनच गेली, अगदी आयुष्यासारखी। अलंकार दीपा, खरंच आहे, आपण आयुष्यभर मजा करायच्या ऐवजी, चैतन्यात राहण्याच्या ऐवजी, आनंदात राहण्याच्या ऐवजी आपण फक्त विचार करतो हे मला मिळालं नाही, ते मला मिळालं नाही, आणि यातच आपण आपलं संपूर्ण आयुष्य खर्च करत असतो। चला तर अलंकार स्वप्नजय यांना धन्यवाद देऊ आणि वळू पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले यवतमाळ येथून सना या टोपण नावाने लिहिणाऱ्या अलंकार संगीता नागदेवे यांनी। अलंकार संगीता लिहितात, तिला अश्रू दिसायला नको म्हणून त्याने बाहेर जाऊन अश्रूंचा बांध फोडला। तेवढ्यात एका ग्रहस्थाला दिसताच ते बोलले, भाऊसाहेब का रडता? तर तो म्हणाला, लेख चालली सासरला। अलंकार संगीता, नका रडवो मला, माझी लेखही 27 नोव्हेंबरला सासरी जाणार आहे, म्हणजे मला आत्ता स्थिर वाटतंय, मस्त वाटतंय, व्यवस्थित वाटतंय, मी तिच्याशी मस्त गप्पा मारतो, तिला चिडवतो, पण खरंच लेक लाडकी या घरची होणार सुन मी त्या घरची, लेक चालली सासरला आणि अश्रू आले आई मात्या पित्याला, म्हणजे आई बाबांच्या डोळ्यात अश्रू येतातच अश्रूंचा बांध फुटेल अशी अवस्था त्या ठिकाणी मात्या पित्याची असते, कारण तो पोटचा गोळा दुसऱ्याला सुपूर्द करायचा असतो, पण रहाट गाड आहे, नियम नियम आहे, आणि तो संस्कार आपण टिकवलाच पाहिजे। ऐकूया अलंकार मोहन दुसाने पुणे काय लिहितात। नियती, दोघांच्याही घराण्याने दोघांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, तरीही दोघे आपापल्या निर्णयावर ठाम होते, शेवटी घटस्फोट झाला। काही वर्षांनी दोघांची एका लग्न समारंभात गाठ पडली, दोघांनाही आपली चूक समजली, त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला, परत संसार थाटला। अलंकार मोहन, तुम्हाला विद्या सापडले, मोहिनी विद्या, म्हणजे मोहिनी घातली, इतक्या वर्षांनी का होईना त्यांना चूक सापडली, चूक कळली, आणि हे फार महत्वाचं आहे, घटस्फोट नसता घेतला तर कदाचित त्या ठिकाणी तुम्ही अलकलेली नसतील, पण तुमची अलक आशावादी आहे, खूप छान आहे। ऐकूया पुढची अलक जी आपल्याला पाठवले काव्य शारदा या टोपण नावाने लिहिणाऱ्या अमरावती येथील अलंकार सो शारदा मालपाणे। अलंकार शारदा लिहितात, एक सैनिक पत्नी म्हणून तिला खूप अभिमान होता, परंतु युद्धात त्याला वीरमरण प्राप्त झाले, त्याच्या आई वडिलांनी तिचे दुसरे लग्न लावून देऊन स्वतः कन्यादान केले। आता त्यांना त्यांच्या जावयाच्या रूपात हक्काचा एक मुलगा मिळाला होता। अलंकार शारदा, खूप छान, मला आवडली अलक, मला आवड अलक अशासाठी आवडली, सासू आणि सासऱ्यांनी आपल्या सुनेचं दुसरं लग्न लावून दिलं आपल्या मुलाच्या पश्चात आणि जावयाला मुलगा म्हणून पाहायला सुरुवात केली, केवढी क्रांती, केवढी प्रगती, केवढं हे परिवर्तन, मला प्रचंड आवडलं। चला तर ऐकूया कोल्हापूर येथील आपल्यावर रुसलेले, रागवलेले आणि बरेच महिने आपल्यापासून दूर राहिलेले अलंकार युवराज मारुती राजीगरे चुएकर लिहितात, तो नेहमी येणाऱ्या जाणाऱ्या मोटार सायकलला हात दाखवून आपला प्रवास अगदी फुकटात करायचा। आजही तो उभा होता, पण पिंटूने मनात ठरवलं होतं याला घ्यायचं नाही, त्याने हात केला आणि विचारलं कुठे जाणार, पिंटूने उलट प्रश्न केला आपण

0: कुठे जाणार? तेव्हा तो म्हणाला, मी वाडीला चाललोय. यावर पिंटू म्हणाला, नाही हो, मी गावठाणला जाणार. तसं तो म्हणाला, असं काय, मग मी पण येतो. ओहो, आलं का युवराज, छान, मस्त, मजा आली, धन्य वाटलं. म्हणजे फुकट तिथे प्रकट अशी एक म्हण आहे आमच्याकडे. आता काय करावं या माणसाचं? फुकटचा प्रवास करायची याला आवड आहे की नेमकं काय समजावं, काय लक्षात काय घ्यावं? म्हणजे त्याने सांगितलं मी इकडे जाणार, तर तो म्हणतो मी पण तिकडेच जाणार. वा वा, खूप छान, मजेशीर आहे, धमाल अशी आलक आहे. आणि नियमितपणे आलक पाठवत राहा. आणि तुमचं लवकरच पुस्तक येणार आहे, आणि ते सुद्धा छोट्या दोस्तांसाठी. मी वाट पाहतोय, कारण छोट्या दोस्तांसाठी लिहिणारे मोठी माणसं फार कमी आहेत, आणि खूप कमी लोक छोट्यांसारखं लिहितात. ते मला पाहायचं आहे, आणि तुम्ही लिहिलेलं असेल याची खात्री आहे. ऐकूया यवतमाळ येथील अलंकार सवारती राजूरकर यांची अलक. आरशात आज माझा चेहरा मला थोडा उजळ दिसला. मी आरशात परत डोकावून पाहिलं. मी उजळले की आज प्रकाश जास्त प्रमाणात आहे? आरशाने उत्तर दिलं, आज तुझा आत्मविश्वास तुझ्या सोबत आहे. वा वा अलंकार आरती, तुमची आरती उतरली पाहिजे, कारण एक वेगळी अलक आहे, वेगळ्या धर्तीवरची अलक आहे, वेगळं काहीतरी सांगणारी अलक आहे. खरंच आपण तेच असतो. कधी कधी आपण आपल्याला वेगळे वाटतो, आणि कधी कधी आपण आपल्याला वेगळे वाटतो, त्या दिवशी आपला आत्मविश्वास चेहऱ्यावरून ओसंडून वाहत असतो. खूप दमदार विचार, खूप उत्तम विचार, खूप खूप धन्यवाद. ऐकूया पुढची अलक जी आपल्याला पाठवले, तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथून अलंकार सौ संगीता राजेंद्र पाटील यांनी. आज ती जास्त आनंद दिसत होती, कारण ती आता सुनेची देखील आई होणार होती. वा अलंकार संगीता, संगीत आहे तुमच्या अलक मध्ये, खूप छान, आणि अभिनंदन, मानाचा मुजरा सुद्धा. आज ती जास्त आनंदी दिसत होती, कारण ती आता सुनेची देखील आई होणार होती. सुनेची आई ज्या दिवशी सासू होते, त्या दिवसापासून ते कुटुंब, ते घर सुखा समाधानात नांदायला सुरुवात करते. वा, मला प्रचंड आवडली. आणि पुढची अलग अर्थात प्रयोग क्रमांक 179 म्हणजेच 16 नोव्हेंबर 2025 मधील शेवटची अलग घेऊया जी आपल्याला पाठवले अलंकार सौ सुलभा दीपक गोगरकर अमरावती याने. अर्थात आम्ही सिद्ध लेखिका यांच्याकडून तुम्ही अलग पाठवता, तुम्ही स्वतंत्र अलग पाठवता. मला वाटतं अलग येणं महत्वाचं आहे. स्वतंत्र पाठवलीत काय, समूहातून पाठवलीत काय? काही समूहांनी त्या ठिकाणी आपल्या अलंकारांना त्या ठिकाणी उगाच दावणीला जुंपलंय, आणि त्यांना अलग पाठवू देत नाहीत, आणि स्वतःही पाठवत नाहीत. अशापेक्षा आपण आपल्या अलग पाठवलेल्या काय हरकत आहे? समूहातून पाठवायची असेल त्यावेळेला समूहातून पाठवत चला, पण पाठवा. अलंकार दीपांचं उदाहरण घ्या, त्या नियमितपणे समूहातून पाठवतात, पण समूह त्यांचा आपल्यापर्यंत अलग पोचवतो हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे अलग पाठवणं हे गरजेचं आहे. शिवाय मी तुम्हाला आठवण केली, कारण तुमच्या अलकला प्रमाणपत्र दिलंय ते अलंकार मनादेंनी, अलक गुरूंनी. अलंकार सुलभा लिहितात, मुलीच्या किंचाळण्याचा आवाज येताच तो धावला, स्वतःच्या मुलाला बघून भडकला, सगळी ताकद एकवटली, जवळचा दगड त्याच्याकडे भिरकावला, चल चल पळ पळ म्हणत स्वतःच मुलीचा बाप बनला. अलंकार सुलभा, सणभरानं ही अलक वाचताना ऐकवताना माझ्या अंगावर शारा आला. जेव्हा स्वतःच्याच मुलाला बघून तो भडकला, म्हणजे स्वतःचा मुलगा त्या ठिकाणी तो असं करत होता, हे दुष्कृत्य करत होता, आणि त्याच्यावरही त्याने दगड भिरकावला. मला वाटतं इथे बापाला, म्हणजे पुरुषातल्या त्या ठिकाणी नरोत्तमाला, पुरुषोत्तमाला मानाचा मानाचा मुजरा. छत्रपती शिवरायांचा त्या ठिकाणी संदेश होता की कोणत्याही स्त्रीवर कधीच अन्याय होता कामा नये, आणि जो अन्याय करतो त्या पुरुषाला ठेचलं पाहिजे, अगदी तिथल्या तिथे त्याचं सर कलम करता यायला पाहिजे. अलंकार सुलभा, अतिशय दर्जेदार अलग, अतिशय उत्तम अलग. अर्थात मी पामर कोण सांगणार, तुम्हाला तर अलंकार मयुरेशनी सांगितलंय. आणि खरंच तुमच्या अलग मध्ये कथा आहे, अगदी कमीत कमी शब्दांमध्ये फार मोठा आशय दडलाय. अलंकार मित्रांनो, अशा उत्तम उत्तम अलग पाठवत चला, आणि आरजे जगदीशला प्रयोगांची संख्या वाढवण्यासाठी आणि दर्जा राखण्यासाठी आवर्जून मदत करा. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा पुढेरी आवाज. आनंदीरा आनंद लुटा कारण इथेच तुम्हाला तुमच्या आवडीचे एकापेक्षा एक भन्नाट कार्यक्रम ऐकता येतील आणि ते इतरांनाही ऐकवता येतील. शिवाय तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. जसे तुम्ही अलंकार म्हणून गाजलात तसे अनेक अलंकार म्हणून पुढे येऊ शकतील. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या वेळेला अर्थात नव्या दम्याच्या नव्या
1: अलंकी. बद्दुआ हूं नहीं तेरे काबिल के मैं बेवफा हूं.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंद वाटा.
1: रैट माने चूहा.

0: ಹರಿಯ ಪುಣೇರಿ ಹೋ ಅಮಚ ಹರಿಯ ಪುಣೇರಿ ಅಹೋ ಐಕ್ಲತ್ ಕಾ ಹೋ ಅಮಚ ಹರಿಯ ಪುಣೇರಿ ಹೋ ಅಮಚ ಹರಿಯ ಪುಣೇರಿ
1: ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರ ಭಾರತದಲ್ಲಿ ಬಳಸುವ ಹನಿ ಯಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ मी पुन्हा एकदा आपले स्वागत करतो. काल आपल्यासोबत चित्रपट अभ्यास मधून बोलताना होते, आज देखील ते आपल्यासोबत आहे आणि आपला गप्पांचा विषय होता प्रभातची चित्रपट. प्रभात या चित्रसंस्थेनं मराठी सिनेमाची जी यशाची ध्वजा आहे ती थोडी प्रचलित गायब केली आणि मराठी सिनेमाचा खरा सुवर्णकाळ जो कोणता होता तो प्रभातचा सिनेमा. तर याच प्रभातच्या सिनेमाच्या पहिल्या 5 वर्षाबद्दल आपण बोलत होतो आणि आता आज आपण जी चर्चा सुरू पुढे ती प्रभातच्या माणूस या चित्रपटापासून. तर सर पुन्हा एकदा आपलं स्वागत कालच्याप्रमाणे असे आपले श्रोते तुमच्या याची वाट पाहत आहेत तुमच्या बोलण्याची. तर आपण ते सुरुवात करूया माणूस या चित्रपटापासून.
2: हा बोला. माणूस चित्रपट काढायचं कारण फार गंभीर आहे.
1: बर,
2: मी सुरुवातीला सांगितलं होतं की प्रभातच्या परंपरा होत्या ना त्या इतरांनी फॉलो केले, त्यांचा त्याचा मागोवा घेतला. न्यू थिएटर्सने साहित्य कृतींवर चित्रपट काढायची सुरुवात केली ती प्रभातला अनुसरूनच. हा कुंकू वगैरे असे प्रभाने चित्रपट त्याच्यात त्यांनी काय केलं, त्यांनी बंगाली साहित्य कृतीवरून शरदचंद्रांच्या कादंबऱ्या चित्रपट काढले. त्या चित्रपट भारतभर प्रचंड गाजला. तो चित्रपट होता देवदास. पण देवदास मुळे झालं काय माहितीये का, देवदासची वन लाईन स्टोरी म्हणजे काय, प्रेमभंग झालेला तरुण दारूच्या आहारी जातो आणि आपल्या आयुष्याचा नाश करून घेतो. तर हा जो प्रकार आहे हा जो नैराश्यवाद आहे, हा जो नैराश्यवाद आणि देवदासचा हा जो प्रभाव आहे, या प्रभावाने तरुण पिढी भारतातली पछाडली गेल्यासारखं झालं होतं. अशी झपाट्यासारखी जयाने आणि त्याचा वाईट परिणाम होईल की काय, म्हणून एक संदेश देण्यासाठी की जीवन हे जगण्यासाठी मराठी जीवन जगण्यासाठी आहे, जीवन हे पुरुषार्थ दाखवण्यासाठी आहे, पराक्रम दाखवण्यासाठी आहे, असा संदेश ज्यातनं देता येईल असा चित्रपट म्हणजे माणूस. माणूस म्हणजे तो जो पोलीस आहे ना त्याचा प्रेमभंग होतोय, त्याचं वेशेवर प्रेम आहे. त्या वेशेत याचे लग्न होणं सुरुवातीला शक्य पण शक्य होत नाही त्याला, पण म्हणून तो खचून जात नाही, तो खचून जात नाही, तो पुढे आनंदी आयुष्य जगतो असा हा संदेश देणारा चित्रपट, आशावाद देणारा. त्या चित्रपटाची काही वैश्य म्हणजे या चित्रपटाचं वेश्येचा सेट दाखवला ना हा अप्रतिम सेट होता. म्हणजे तो सेट बघायला एक दिवस प्रभातने ठेवला होता, बुधवार किंवा गुरुवार असा वार होता. त्या दिवशी सगळं चित्रीकरण बंद ठेवायचे ते आणि लोक जाऊन अक्षरशः रांगा लावून तो सेट बघायला जायचे प्रभातचा. म्हणजे माणूस मधला माणूस प्रभातने जाऊन माणूसचा सेट बघायचे ते. त्या चित्रपटाचं अजून एक गमतीचं वैशिष्ट्य होतं, ते म्हणजे 5 भाषांमधलं एक गाणं होतं. भारतात हे चित्रपटातलं सगळं गाणं असं आहे, सगळं भाषी ज्याला म्हणतो आपण कशाला उद्याची बात, हे कान्हेकरांनी लिहिलं होतं बरोबर. या चित्रपटाची गाणी सगळी अनंत कान्हेकरांनी लिहिली आणि ही 5 भाषा म्हणजे उर्दू, गुजराती, बंगाली, पंजाबी आणि तमिळ अशा 5 भाषांमध्ये 5 कवी होती आणि 5 कर्वेंची आणि वैशिष्ट्य होती बरं का. म्हणजे आपली जी पंचेंद्रिय आहेत, डोळे, नाक, कान, ही पंचेंद्रिय जीव, अशा प्रत्येक इंद्रियावर एक कर्व होतं अशी गंमत होती. आणि 5 वेगवेगळे संगीतकार होते, म्हणजे असं वेगवेगळे संगीतकार होते, म्हणजे बंगाली अनिल रसगन करून घेतलं होतं, असं तमिळ अजून तमिळ संगीतकार होते, असं वेगळा असा तो प्रयोग होता आणि तो अतिशय अप्रतिम प्रयोग होता. हे गाणं फार गाजलं आता कशाला उद्याची बात, फार गाजलेलं गाणं आहे. हा चित्रपट चार्ली चॅप्लिनने पाहिलेला एकमेव चित्रपट असावा भारतीय आणि त्याला अतिशय आवडलेला चित्रपट आहे हा. हा माणूस हे मुख्य वैशिष्ट्य आहे. सगळ्यात मुख्य म्हणजे आपल्या पिढीवर किंवा आधीच्या पिढीवर म्हणूया चंद्रबाबूंचे उपकार आहेत, कारण त्यांनी आपल्या समाजाला एक तेजस्वी संदेश देणारा चित्रपट दिला.
1: बरोबर,
2: माणूस तर मुख्य आहे, तेजस्वी संदेश येतात.
1: आणि जगात प्रेमच आहे, मोठं आहे आयुष्य खूप मोठं त्यापेक्षा.
2: हो
1: असा संदेश त्याला देतील जेव्हा ते पोलीस तिला घेऊन जातात त्यावेळेला, आणि फार दिग्दर्शन शांताराम आपण फार सुंदर केलेले
2: हो अप्रतिम दिग्दर्शन
1: दिग्दर्शन चित्रपट
2: आहे. गाणी सुद्धा सगळी बरी छान होती. त्यात मुख्य म्हणजे लखलख चंदेरी हे जे गाणं होतं सॉरी त्याचे शेजारी मध्ये सॉरी पण माणूस म्हणजे सुद्धा गाणी छान होती.
1: त्यात एक नेत्रबाई जे आहे
2: हा हो त्यांनी गाणं गायलंय बरोबर आहे. सुंदराबाई ह्या उत्तम लावणी गाणाऱ्या गायिका होत्या. एकच त्याला संगीत दिलेल्या अशा संगीतकारही होत्या त्या. त्यांनी या हा जो माणूस म्हटला जो नायक आहे शाहू म्हणून पोलीस त्याच्या आईचं काम केलं होतं. आणि तिला एक अभंग आहे त्यात. नाही दोन अभंग आहे एक चिरवडत नाहीये पण हा मनपापी भूला हा आहे आणि तो छान अभंग आहे.
1: खूप छान अभंग आहे.
2: खूप छान अभंग आहे. हो
1: आणि शाहू मोडक दोघांनी पण फार सुंदर काम केलं शांत.
2: हो आणि ह्या चिरवडक दोघांसाठी स्वतः यांनी अतिशय मेहनत घेतली. आधी बैलगाडी चालवणं हा जो प्रकार आहे ना त्यात बैलगाडी चालवताना हा दाखवला आहे चंद्रकांत आणि तो वसंत ठेंगडी पण त्या दोघांना महिन्यावर बैलगाडी चालवण्याची प्रभात रोडला म्हणजे त्यावेळी प्रभात रोड फारसा ही नव्हता रहदारी नव्हती आतासारखी तर प्रभात रोडलाच ही होती ना आपली फिल्म इन्स्टिट्यूट म्हणजे प्रभात हे स्टुडिओ तर त्या फिल्मचा जो आत्ताचा रोड आहे त्या रोडवर त्यांना रोज ते बैलगाडी चालवायला महिनाभर गाडी चालवली आणि बापूंना जेव्हा वाटले यात वास्तवता आलीये तेव्हा त्यांनी शूटिंग केलंय ते खूप बारीक सारीक बघायचे ते.
1: आणि हा इन्स्पेक्टर पोलीस दाखवला हा शाहू ते बांधेसू शरीर व्हावा म्हणून रोज कवायती व्हायचे तिथे त्याच्यासाठी त्यांनी खास एक मशीनचा रिटायर्ड ऑफिसर ते नाम ठेवलं होतं त्यांनी.
2: हो हो
1: आणि सगळ्या गोष्टी परफेक्ट झाल्या पाहिजे ते प्रभातचं फार मोठं
2: वैशिष्ट्य. हो अगदी अगदी छान सगळं एक चांगलं यातलं सगळं.
1: हो
2: फार दिग्दर्शन अप्रतिम आहे शंकर
1: अप्रतिम दिग्दर्शन.
2: हो हो फार छान आहे.
1: आणि लाइफ इज फॉर लिव्हिंग
2: हा तसा हो हो ते मुख्य तेच आयुष्य जगण्यासाठी पुरुषार्थ दाखवण्यासाठी हे त्यांचं परागण करण्यासाठी हा मुख्य तेजस्वी संदेश येतो चित्रपटाचं वैशिष्ट्य. हो बरोबर आहे बरोबर आहे.
1: आता 1940 साली आपण संत ज्ञानेश्वर कशी
2: संत ज्ञानेश्वर
1: हा संत ज्ञानेश्वर
2: बरोबर आहे.
1: तर त्यामध्ये दामले आणि फत्तेलाल यांचं परत दिग्दर्शन.
2: हो परत त्यांनी चंद तुकाराम एवढा यशस्वी झाला चित्रपट की हा चंद्रपट सुद्धा त्यांना द्यावा असं वाटलं. बरं चंद्रपट हाच का काढावा याचं सुद्धा प्रत्येक समान म्हणजे प्रभातच्या प्रत्येक चित्रपटाच्या निर्मितीचे माझे सुद्धा काही कारण असतं बरं ना ते शोधणं सापडतं. आता तो काळ होता तर दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता म्हणजे माणूस की पार लयाला गेली होती युद्धामुळे तर माणूस धर्माचा दिव्य संदेश देण्याचं काय करावं तर त्यासाठी ज्ञानेश्वरांचं चरित्र त्यांना आठवलं एकदम किंवा मनुष्य धर्माचं समता समता वाढता मी त्यांचं जे आहे ना ते अभंग म्हणून त्यांनी हा चित्रपट निवडलाय. त्याचं कारण हे आणि मुख्य म्हणजे काय ज्ञानेश्वरांचं अलौकिक जीवन आहे आणि त्यात असंख्य नाट्यमय प्रसंग आहेत. त्यामुळे पुन्हा शिवरामवासीकरांकडून सगळं व्यवस्थित लिहून घेतलं त्यांनी सगळे नाट्यमय प्रसंग म्हणजे अशी प्रभावी आणि प्रवाही नाट्य काय म्हणतो आपण पटकथा अशी लिहून घेतली त्यांनी. त्यामुळे हा चित्रपट सुद्धा इतकाच छान झाला फार छान झाला. या चित्रपटाशी न्यूयॉर्कमध्ये दाखवला गेलेला हा पहिला चित्रपट आहे. न्यूयॉर्कमध्ये दाखवला गेलेला पहिला भारतीय चित्रपट आणि या चित्रपटाच्या फोटोग्राफीचं कौतुक फ्रँक काप्रा म्हणून एक सिनेमॅटोग्राफर होता त्यांनी लेख लिहिलाय लेख लिहून कौतुक केलं याचं आणि त्यांनी असं लिहिलंय की भारतासारखा मागासलेला देश कारण 40 सालची गोष्ट आहे तिथे पुणे नावाचं शहर तिथे अशा काय अवेलेबल गोष्टी असणार तर त्या म्हणजे ज्या तुमच्याकडे आहेत त्या गोष्टींवर काढलेला चित्रपट त्यामुळे आणि त्याला माहित नव्हतं आपल्याकडे कॅमेरे आहेत की नाही ते काय म्हणजे त्यावेळी नव्हतेही फारसे पण आहे त्या अवेलेबल साधन सामग्रीवर हा काढलेला चित्रपट आहे त्यामुळे त्याला फार त्याचं कौतुक होतं त्याला त्याचं फार कौतुक वाटलं ते
1: अशी कौतुकास्पद
2: होता. बरोबर आहे बरोबर.
1: आणि प्रभातचा आणखी एक ज्याला अजून सुद्धा खूप बेस्ट मूवी असं समजलं जात त्यातले टेकिंग आणि याच्याबद्दल सगळं तो शेजारी नावाचा चित्रपट शांताराम बापूंचा दुर्दैवी शेवटचा सिनेमा होता
2: प्रभात. आता मी मगाशी सांगितलं ना प्रत्येक चित्रपटाच्या निर्मितीमध्ये काहीतरी कथा असते त्याच्या मागे सुद्धा हिंदू मुसलमान दंगली आहेत ना त्या काळात ते शांताबापूंच्या डोक्यात होतं हे एक. दुसरं असं आहे की खुद्द प्रभासमध्ये स्वतः साईनाबा पत्तेलाल आणि दामले ह्या जोडीचं एवढं घनिष्ठ इतकी घट्ट मैत्री होती त्यांची इतकं प्रेम होतं की त्यांच्याकडे जर लग्न असेल दामले मामांच्या मुलाचं तर मांडव हे घालणार यांच्या अंगणात मांडव मध्यलालांच्या असेल तर तिकडे शनिवार असं प्रेम होतं त्यांचं हे डोळ्यापुढे होतं आणि त्यांनी विश्राम बेडेकरांकडे कथा लिहून घेतली आणि संवाद सुद्धा त्यामुळे त्याला एक असं जबरदस्त हे आलं जरा सामर्थ्य म्हणतो आपण
1: तसं
2: वजन आलं वजन आलं त्यामुळे या चित्रपटाला फार मजा आली. गजानन जागीरदार निर्धाचं काम केलंय
1: या मराठी सिनेमामध्ये मुस्लिम रोल केलं
2: हो
1: आणि केशवराव दादांनी हिंदूचा रोल केलं
2: हो हिंदूचं काम केलं बरोबर आहे
1: आणि त्यांची मैत्री त्यांचं त्या धरण फोटीचा शॉट असेल त्यातला सगळं अगदी थोडासा पार्ट ऑफ एंडर असं सिनेम
2: हो
1: आणि त्यांच्या दोघांमधलं जे प्रेम होतं मैत्री जी होती फारच सुंदर मैत्री दाखवली आणि शेवटी तो दोघं एकमेकाला घट्ट मिठी मारतात
2: हो वाटतं त्यांची जी धरणाच्या धरणपुटीत त्यांची जी पेटं सापडतात ती एकमेकाच्या हातात हात घेतली अशी घट्ट अशी ती आणि यातला तो प्रसंग आहे ना धरण फुटण्याचा तो इतका म्हणजे चमत्कृती ज्याला म्हणतो ना त्या काळात म्हणजे बरं का म्हणजे 41 सालचा चित्रपट आहे त्या काळात इतकं सुंदर चित्रण झालेलं आहे त्याचं जगभरात कौतुक झालं मग होतं या धरणफुटीच्या प्रसंगाचं फार चांगलं आहे आणि त्यातलं हो गाणी छान होती लखलक चंदेरी हे गाणं अजून सुद्धा लोकांना आवडतं नव्या पिढीच्या लोकांनाही आवडतं इतकं सुंदर गाणं आहे ते
1: आणि असं मला वाटतं ही अवधूत म्हणजे यांचे
2: यांचे जे धाकटे बंधू होते ना
1: शांताराम बापूंचे
2: त्यांनी
1: केलं होतं
2: काय माहिती का प्रभात मध्ये तीन म्हणजे ई महम्मद होतेच बरं का पण हे व्ही बागीर म्हणून होते ना ते पण होते नंतर पांडुरंगराव नाईक होते आणि व्ही अवधूत असे चार मोठे फोटोग्राफर झाले म्हणजे हे तर होतेच आपले कोण केशवराव धायबर तर पहिलेच होते
1: धायबर तर होते पहिलेच
2: धायबर सगळ्यात पहिले फोटोग्राफर पण त्यानंतर हे जे ई महम्मद व्ही बारगीर पांडुरंगराव नाईक आणि व्ही अवधूत ही मंडळी फोटोग्राफर मंडळी होती आणि माझ्या म्हणजे व्ही अवधूत पुढे हे झाले डायरेक्टर झाले पांडुरंग नाईक हंसचे फोटोग्राफर आणि मालक झाले अशी गंमत आहे व्ही बारगीर मराठी चित्रपट खूप त्यांनी गाजवले असं सगळं मजा आहे फार फोटोग्राफर चांगले होते त्यांच्याकडे पांडुरंग नाईक होते बरोबर आहे आणि ई महम्मदला काढून टाकलं होतं ते मी तुला म्हटलं ना की आधी काही मंडळी त्यांना हे नोटीस देऊन हलवण्यात आलं त्यात ई महम्मद गेले होते त्यामुळे पांडुरंग नाईक होते
1: यात जयश्री आणि चंद्रकांत ही तरुण जोडी त्यामुळे
2: ही तरुण जोडी होती त्यांचे प्रेम प्रसंग अतिशय छान आहेत
1: पौर्णिमेच्या रात्री ते गाणं गातात लखलख चंदेरी ते हे मला वाटतं आज सुद्धा सगळ्या कार्यक्रमांमध्ये अगदी आवाज जातं आपल्याला यामध्ये वसंत ठेंगणे आणि मास्टर छोटू हे देखील कलाकार
2: शेजारी
1: आणि हिंदी आवृत्ती आली होती त्यामध्ये
2: मुझर
1: खान मुझर खान आले होते
2: मुझर खान आला होता आणि हे तेच होते
1: गजानन जागीरदार
2: आणि गजानन जागीरदारांनी त्यांचं जे चरित्र लिहिलंय त्यात त्यांनी लिहिलं की मुंबईला एका हिंदू मुसलमान दंगल्यात ते मुसलमान नवल्यात सापडले होते त्यांनी पकडलं होतं आणि ते जेव्हा कुणाच्या तरी लक्षात आलं अरे हे तर मिर्झा आहेत आणि त्यांना सोडून दिलं ते म्हणजे अरे शेजारी पडोसन मधले मिर्झा आहेत हे म्हणून त्यांना सोडून असं त्यांनी म्हणजे जीवन लोकांना माहित होतं हा हिंदू माणूस आहे पण ते मिर्झा म्हणून त्यांना ओळखलं मुद्दाम आणि त्यांना सोडून दिलं म्हणजे मुसलमानाची इतकी अप्रतिम भूमिका केल्यामुळे जीवावर बेचलं असतं त्यात वाचले ते असं तर प्रसंग आहे गंभीर आहे असं येतो
1: पोतर सर आपण आता एक छोटासा ब्रेक घेऊ ब्रेक मध्ये आपण नेमकं हेच गाणं
2: ऐकलं लखलख चंदेरी
1: आणि त्यानंतर गावाचा उर्वरित कालखंडाच्या श्रोत्यावर तुम्ही कुठेही जाऊ नका ऐकत राहा 107.8 पुणेरी आवाज.

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा।
1: ब्रेक नंतर पुण्याचं स्वागत। मी धनंजय गुंडने आपल्या सर्वांचं स्वागत करतो बात पुराणी बडी सुहानी या कार्यक्रमामध्ये। श्रोते हो, आपण आजकाल या कार्यक्रमामध्ये जुन्या चित्रपटांबद्दल माहिती घेतो। आज चित्रपट अभ्यासक मधु पोतदार आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे आपण प्रभात चित्र संस्था आणि त्यांचे चित्रपट याबद्दलची माहिती घेतो। सर, यानंतर शेजारी नंतर प्रभातचा जो सिनेमा आला होता तो संत सकू नावाचा सिनेमा 1942 यामध्ये हंसावाडकर मला वाटतं
2: शंकरराव कुलकर्णी जे शांता शांतीमध्ये श्यामचे वडील आहेत शंकरराव कुलकर्णी ते त्यात होते बरोबर। आणि प्रपत मध्ये ही मंडळी तयार झाली बरं का? हो, प्रपत मध्ये ही मंडळी तयार आणि संत सखू हा गाजलेला चित्रपट आहे।
1: संत सखू
2: केशवराव भोळ्यांचा संजय होतो, वसंत देसाईने त्यांना खूप मदत केली, त्यात काहीच गाणी त्यांनी आणि विनोद दीक्षित यांनी गायली होती। छान असं ते
1: चित्रपट
2: घायबर 1938 लवकर बाहेर पडले।
1: नंतर शांताराम बापू बाहेर पडले,
2: ते इथे ब्रिटिश शासनाला शांताराम बापू बाहेर पडले।
1: अवस्था थोडी पॉईंट झाली आणि त्यांची दोन तीन वर्ष थोडी त्याला अवस्था वाईट होती कारण त्यांचे सिनेमे देखील फारसे गाजलेले नाही। 10 वाजता नावाचा सिनेमा आला होता,
2: 10 वाजता चित्रपटाचं वैशिष्ट्य असं होतं की जी दादाची आये आहे ना रत्नमाला ही त्यात हिरोईन होती आणि शंकरराव कुलकर्णी मग ही त्यांचा उल्लेख केला ते हिरो होते। आणि भारतातला कॉलेज जीवनावरचा हा पहिला चित्रपट आहे असं वैशिष्ट्य होतं।

0: त्यात मंजूर वगैरे बऱ्याच लोकांनी कामं केली होती. पण तोच तिथं राजाने नेहमीचा पहिला दिग्दर्शक बरं का ते राजाने नेहमी दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट. आणि राजाने नेहमीचं दिग्दर्शन त्या लोकांना एवढं आवडलं की कवितेचं रामशास्त्रीचं परत दिग्दर्शन राजानेच दिलं होतं. पण दुर्दैव असं बघा की रामशास्त्री सुरुवात झाली आणि प्रभात मधल्या बऱ्याच लोकांना काढून टाकण्यात आलं. त्याची निम्मी लोक रामशास्त्रीवर काम करणारी होती. म्हणजे रामशास्त्रीची फोटोग्राफी करणारी ही मम्मत त्यांना काढून टाकलं. संगीत देणारे केशवराव भोळे तेही त्यात होते त्यांनाही काढून टाकलं. गीतकार शांताराम आठवले त्यांना काढून टाकण्यात आलं. अशी खूप मंडळी होती. त्यात राजाने स्वतः होता डायरेक्शन करतो होता. आनंद माने दत्ता धर्माधिकारी होते. पंडित मुखराम शर्मा होते हिंदी गायला लिहिणारे. शंकरराव दामले म्हणून ध्वनिमुद्रक होते म्हणजे त्यांचे दाखते भाऊ. या सगळं चांगलं सगळं क्लीन गेल्यामुळे काय झालं प्रभात सगळी मजा गेली. पण प्रभात रामशास्त्री हा चित्रपट आहे ना कवितरी प्रभात शेवटचं मानचित्र म्हणावं लागेल त्याला मानसिक मानचित्र म्हणावं लागेल. त्यात म्हणजे जागी हे गेल्यानंतर जागीरदारांनी बरंच दिग्दर्शन केलंय. नंतर शेवटी दरबारातलं जे महत्वाचा सीन आहे याला देहांतचा असे ते सगळं बेडेकरांनी केले दिग्दर्शन. कारण बेडेकरांनी डायलॉग लिहिले होते ते डायलॉग बेडेकरांनी लिहिले होते. त्यामुळे या तिघांत कारण मजा म्हणजे बरं का भारताचा हा सुद्धा पहिला असा चित्रपट असेल चित्रपट आहे गोलपट की ज्याला श्रेय मागवली नव्हती.
1: बरोबर
0: या चित्रपटाला श्रेय मागवली नाहीये कुणाचीच मागवलेली नाही त्यांनी. अशी गंमत या
1: चित्रपट
0: हा मतभेद निम्मी लोक कामं करून गेली तो म्हणजे ते महत्वाचं काम अहो सगळं हे यांनी केलं सगळं ही मोहम्मद काय फोटोग्राफी केली सुरुवातीची अप्रतिम फोटोग्राफी म्हणजे त्यांची नावं द्यायची का नाही त्यांना काम श्रेय द्यायला पाहिजे तेव्हा त्यांनी ठरवलं की कोणाचं काम नको द्यायला. असा तो प्रकार झालेला आहे. असा तो प्रकार झालेला
1: आहे. आणि पेशवाईचा कालखंड आहे
0: पेशवाईचा कालखंड आहे ते काय काय शिकवलं बरंच सगळं साहेब मामांना जातं कारण ते जे सेट आहेत ना काय भव्य सेट्स त्यांनी तयार केले होते. त्या चित्रपटाचं सांगतात त्या चित्रपटात जे वेशभूषा आहे ना ती कोल्हापूरला श्रीपतराव काकडे नावाचे टेलर म्हणजे शिंपी होते ते चार का सहा महिने ते कपडे शिवत होते. अहोरात्र कारण केवढे कपडे लागले त्यांना आणि ते चुडीदार ते जे असतात ना ते दंग हे आणि आंगरचे सुमान वगैरे ते शिवायला किती वेळ लागतो ते असे चार महिने ते शिवण काम चाललं होतं श्रीमतराव काकड्यांकडे अशी गंमत येतात. त्याने एक बरं का गतिमान तटकथा समर्थ संवाद आणि उत्कृष्ट अभिनय याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हा चित्रपट आहे.
1: आणि उत्तम अभिनय
0: उत्तम अभिनय अप्रतिम म्हणजे त्या छोट्या रामशास्त्रीचा आणि ती बेबी शकुंतला छोटी अनंत मराठ्याचं छोट्या अनंत मराठ्याने केलं आणि बेबी शकुंतला त्याच्या बायकोचं काम अप्रतिम अभिनय सगळ्यांचा हंसा गाडकर पुणे या चित्रपटात नंतर सुधाताई आपटे म्हणून होत्या त्यांनी रामशास्त्री आईचं काम केलं होतं. मास्टर विठ्ठल या चित्रपटात आहे मास्टर विठ्ठल या चित्रपटात अशी चांगली गंमत छान चित्रपट होता. जमून त्यांनी असं म्हटलं होतं बरं का की साहेब मामांनी ताजमहाल बनवायला घेतला आणि प्रत्येकाने आपापली वीट लावली त्याला असं असं ते वाक्य आहे का लिहिलंय आणि त्यांनी सगळी मंडळी निवडली होती. पण हा चित्रपट अप्रतिम झालाय प्रत्येकाने आपापली वीट लावली असं आया महालाला असं त्याने म्हटलेले फार छान आहे.
1: आता प्रभातचा थोडासा या चित्रपटानंतर पडझडीचा काळ सुरू
0: झाला. पडझडीचा काळ झाला काय झालं त्यानंतर पंजाबी लोकांचा प्रभाव फार झालेला आहे. पंजाबी पूर्वी नव्हते असं नाही. आता के अब्बास सुरुवातीला के अब्बासच्या कथेवर चित्रपट निघाला होता पण त्यावेळी कांतारा मापू होते. नंतर काय झालं हे कमर झाल्याला वेळ दिसतो आधी होते बरं खूप मंडळी होती तीन संतोषी होता आधी नव्हती अशी नाही मंडळी. पण नंतर या मंडळीचा प्रभाव फार वाढला फार वाढला. आणि मग काय झालं माहिती का अनेक चित्रपटात ही मंडळी यायला लागली. मग गुरुदत्ता आला वाखाराणीला गुरुदत्ता आला त्यावेळी श्याम बेडेकर हे होते पण गुरुदत्ताने त्यात काम पण केलंय नृत्य दिग्दर्शक म्हणून केले सहाय्यक दिग्दर्शक म्हणून येत होता बरं का गुरुदत्त देवानंदाला हमी गायला देवानंद आलेला हेमान नावाचा जो नेते आपला तो हमी ह्याच्या वेळी आलेला आहे. सपूर्त हिंदी रामशास्त्रीत आहे
1: बरोबर
0: सपूर्ण आधी आलेला आहे बरं का ती म्हणजे
1: प्रेमाधी होती ती
0: प्रेम होती तरी
1: बेगंपारा होती
0: बेगंपारा हे सितारा देवी होती हे खूप तशी आधम सुद्धा नावाची नर्तकी आधी होती होतं तर ही मंडळी खूप होती नाही असं नाही उस्मानी भगतरामचा पहिला पिक्चर
1: चांद
0: म्हणून तो पहिला चित्रपट आहे पहिला चित्रपट आहे पण बरं का आपल्या मराठी लोकांना सुद्धा पहिला चित्रपट म्हणजे आता वसंत पेंटरने गोकुल नावाचा जी रोल दिग्दर्शनावर मिळाला आहे तो चित्रपट पहिला म्हणजे बाबूजींनी पहिले म्हणजे दिले ना सुधीर फडक्यांनी ते गोकुलला दिलेलं आहे
1: असं
0: हो 1946 चा पिक्चर आहे
1: बाबूजींचा
0: पण काय माहिती का हा पडझडीचा काळ होता बा त्याचे चित्रपट निघा ते निघाले खरे पण गाले नाही आता हा तर रामाचा शेला नावाच्या कथेवर
1: होता
0: कथेवर होता चित्रपट बाकी चित्रपट अकरावी एवढा चित्रपट होता त्यात तर प्राण आणि मधुबाला सारखे हे होते
1: बरोबर
0: खूप पंगळ होती पंजाबी म्हणजे तो वर्चस्व होता हा अमर वर्मा म्हणजे माणिक्य मिस्टर अमर वर्मा इकाल ते प्रभात मध्ये होते म्हणजे खूप कुंडी होती प्रभात मध्ये
1: प्रभात म्हणजे भारतीय सिनेमाला देखील खूप चांगले कलावंत दिले होते प्रभातने
0: हो प्रभातने खूप चांगले चांगले मोठी पळीच्या पळी दिली
1: परंतु गदी माडगुळकरांनी देखील संत सनाबाई
0: हो त्यांनी जमाबाई माडगुळ फक्त यामुळे सुरुवात तिथून झाली नाहीये पण त्यांना त्याची संधी मिळाली ना
1: संधी मिळाली प्रभात प्रभात मध्ये काम करणं
0: हे
1: सुद्धा एक मोठी अचीवमेंट असते
0: आता हे तेल संतोषी मी मग सांगितलं कबूल घालायला पाहिजे हे ते सुरुवात तिथे झाली नाही पण त्यांना चांगला व्यायाम मिळाला पंडित मुखर्जी वॉम मिळाला या लोकांना खूप चांगलं प्रभातमध्ये काम केलं या लोकांनी फार चांगलं काम केलं या मंडळींनी
1: 1946 सालच्या रामशास्त्री नंतर पुढे अगदी 53 प्रभात चित्रसंस्था टिकून होती त्यांची चित्रपट येत होते पण गाजत नव्हती
0: चित्रपट गाजत नव्हती गाजली नाही गाजली नाही चित्रपट नाही
1: आणि म्हणजे प्रभातचा एंड जो झाला तो कुठल्या मराठी माणसाला आवडला आणि अशा पद्धतीने की ज्या चित्रसंस्थेने मराठी माणसांच्या मनावर अगदी अनभिषिक राज्य केलं अशा चित्रसंस्थेचा शेवट अशा तऱ्हेने व्हावा असं कोणाला मान्य नव्हतं तरी त्या पद्धतीने झालं ते सगळं तर काय सांगाल प्रभातचा एंड जो ट्रॅजिक एंड झाला प्रभातचा त्याबद्दल काय सांगाल तुम्ही
0: त्याबद्दल काय
1: म्हणजे बाहेर पडत गेले आधी ड्रायव्हर बाहेर पडलेले ते शांतार बाहेर पडले पण शिरण्यासाठी आपले यांचं निधन झाले आपल्यांचे त्यानंतर नवीन लोक येत गेले पण त्याच वेळेला दुसरं महायुद्ध चालू झाल्यामुळे फिल्मचा तुटवडा होऊ लागला हिंदी सिनेमाची मोठी स्पर्धा सुरू झाली अशाच्यात ह्या सगळ्या जिथे बॉम्बे टॉकीज आणि तुम्ही सांगितलं न्यू थिएटर्स अशा चित्रसंस्थांना देखील बंगल्याची वेळ आली तिथे प्रवास टिकाव लागणं अवघडच होतं पण अशा अवस्थेत देखील प्रवास आपल्या भारतीय सिनेमात फार मोठं योगदान दिलं आहे आणि हे प्रभातचे जे चित्रपट आपण सांगितले 7 सिनेमांबद्दल बोललो आपण हे 70 शिवाय प्राप्त केले तर हे सिनेमांची रिडा नंतर खूप काही दिवस त्या कुठं साऊथ कडच्या एका माणसाकडे गायब झाली ती आणि मग हे सिनेमा आपल्याला पाहायला मिळतील की अशी पण लोकांना भीती वाटत होती पण दामले कुटुंबाच्या काही लोकांनी तिकडे जाऊन हे केलं
0: बुधवार म्हणून तिकडे होते त्यांच्याकडे या फिल्म्स होत्या त्यांनी जतन केलं होतं मात्र चांगल्या
1: जतन केलं त्यांनी आणि त्या परत मला वाटतं 1970 साली त्या परत आणल्या त्या आणि त्यानंतर त्याच चित्रपटावर म्हणजे दूरदर्शनवर त्याचं प्रदर्शन सुरू झालं त्याचं आणि 7 ऑक्टोबर 1972 ला मुंबई दूरदर्शन जेव्हा सुरू झालं पहिला सिनेमा तो तिथे प्रदर्शित झाला तो संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर आणि दूरदर्शनवर 31 मे 1970 ला दुनिया अनुमाने म्हणजे आपल्या कुंकूचा हिंदी अवतार तो 1969 साली दामले कुटुंबी आणि प्रभातचे सगळे हक्क विकत घेतले आणि आज आपण डिजिटल दुनियेमध्ये प्रभातचे हे याचे काही नाही हे तर सर्वच सिनेमे पण जे प्रभातचे बाकीचे तुम्ही सिनेमे सांगितले त्यातले बरेचसे सिनेमे सुस्थितीत ठेवले डिजिटल फॉर्म ठेवले आणि प्रभातचे सिनेमे म्हणजे भारतीय चित्रपटाला मराठी चित्रपटांचं एक नसलंत पाहणे प्रभात काय सांगाल प्रभातच्या शेवटचं तुमचं काय वाक्य सांगाल प्रभात काय सांगाल या चित्रसंस्थेचा भारतीय रसिकपणावर येणाऱ्या काळावर काय त्यांनी छाप सांगू
0: प्रभात नाही बरं का मी मग अशी सांगितलं ना अगदी सुरुवातीला सहकुटुंब चित्रपट पाहावे असे चित्रपट दिलेले आहेत भारतीय आदर्श याला म्हणतो आपण
1: हो
0: बरं का भारतीय आदर्श ज्यात आहे यात पावित्र्य आहे, निर्माल्य निर्मळपण आहे, असे जे चित्रपट आहेत ना, आता काय झालं हे संदर्भ बदललेत सध्या. बर का, सध्या काय बदललाय, समस्या बदलल्या, सामाजिक सर्व चित्र बदललंय, तंत्र बदललंय चित्रपटाचं. बर का, पण एक आहे प्रभातची जी चित्र आहेत ना, तर विषयातले आशय जे त्यातले आहेत ना, ते कायम राहणार आहेत. पहा त्यातले जे काही त्यातली त्यांनी जी वास्तवता होती त्या चित्रपटातली, किंवा त्या चित्रपटाची जी नेत्रदीपकता होती, निर्दोषपणा होता, म्हणजे सगळी या सर्व गुणांनी निर्मिलेले जे चित्रपट होते ना, तर ते एकंदरीत विचार करता प्रभातचे चित्रपट हे चिरंजीव चित्रपट आहेत, एवढंच मी सांगेन.
1: अगदी अगदी बरोबर, म्हणजे ज्या काळामध्ये तंत्रज्ञान फारसं प्रगत नसताना देखील त्यांनी अगदी जे बेस्ट पॉसिबल असेल आपल्या लोकांना देण्याचा प्रयत्न केला आणि चांगला संदेश त्या चित्रपटातून देण्याचा केला की चित्रपट या माध्यमाचा अतिशय सुयोग्य असा वापर करत आहेत. चित्र
0: म्हणजे आनंद आणि मनोरंजनाबरोबर बरं का, हे निखळ त्याने दिलं पण प्रबोधन सुद्धा त्यांनी केलंय त्या चित्रपटांनी. फार मोठे उपकार आहेत
1: प्रभातचे, आपल्या फार मोठे उपकार आहेत. आणि त्यांना प्रभात चित्रसंस्थेचा एवढा प्रभाव होता की मग त्यावेळी प्रभात सरकार वर्तमानपत्र, म्हणजे वर्तमानपत्राला प्रभातचं नाव झालं, केशकर्ता सुद्धा प्रभातचं नाव झालं. तर प्रभात अशा पद्धतीने सगळ्या महाराष्ट्रामध्ये फेमस केलं.
0: पण एक मला एका गोष्टीचं समाधान वाटतंय, प्रभात लयाला गेली ठीक आहे, जे व्हायचं ते झालंय, पण प्रभात ही एक प्रकारे कार्यशाळा होती वेगवेगळे कलावंत निर्माण करणारी, आणि त्या जागेत काही वर्षांनी काय म्हणजे भारत सरकारने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट सुरू केली, त्याच जागेत पुन्हा नवीन कलावंत निर्माण होत आहेत. तेव्हा मला असं वाटतं भारत सरकारने एक प्रकारे प्रभात अस्ताला गेली, अस्त पावली, तिला वाहिलेली श्रद्धांजली असं मी म्हणेन.
1: सरकारचं मोठं काम आहे
0: एक प्रकारे, हो सरकारने मोठं छान काम केलंय की ज्या जागेत अशा गोष्टी घडत होत्या प्रभातने कलावंत घडवले, अनेक कलावंत घडवलेले. प्रभातवर अजून खूप सांगता येईल, प्रभातवर काय होतं, लायब्ररी होती, पुस्तक ज्यांना पुस्तकांची आवड त्यांच्याकडे लायब्ररी होती, तुम्हाला शस्त्र शिकायची असतील ती सोय होती, पोहण्याची सोय होती, तिथे वैद्यकीय सेवा होती, तिथे तुम्हाला सोनं विकत घ्यायचं असेल ना तर एका सरा म्हणजे टायअप अरेंजमेंट होती सोनमती चौकातल्या एका सरावाशी, त्याचं ते पगार तर 5-5 रुपये कापायचे. इतक्या सगळ्या सुविधा होत्या प्रभात मध्ये. त्यावेळी ही जी पंचिंग तुम्ही म्हणता ना ती होती इंटरकॉम होता, म्हणजे आणि आशियातल्या सर्वात उत्कृष्ट स्टुडिओ त्या काळात घडला जायचा प्रभात मध्ये. फॉरेनची मंडळी पण बघायची
1: आणि कोणावीस पंडित प्रभात पत्र खूप चांगली लिहिली
0: त्यांच्या
1: देखावणी त्यांची, की इतकं वक्तशीर पण होतं की जेवणाची लंच टाइम जर अर्धा तास असेल तर बापू अगदी 15 मिनिटं जेवण करून आधी जायला उपस्थित राहायचे, स्वतः शांतार बापू कार्ड पंचिंग करून आतमध्ये जायचे. तर हे सगळं म्हणजे अगदी शिस्तबद्ध कामगिरी होत आहे, म्हणजे प्रभातच्या कर्मचाऱ्यांना त्यांना पेन्शन मिळत होत हे खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही प्रकाशित सांगितलं की संत तुकारामांचा जो अभ्यास झाला होता 4 दिवस सकाळी झाल्यामध्ये त्यांची आशीर्वाद करायची प्रभावी संस्थेने घेतली होती त्यांची. तर हे सगळे आदर्शाचे जे काही मापदंड असतात हे प्रभात चित्र संस्थेकडे होते.
0: प्रभात काय बरं का, 1979 साली 50वा वर्धापन दिन त्यांनी साजरा केला होता, प्रभात आशीर्वाद नव्हती पण त्यावेळी शांताराम बापू स्वतः आले होते, बापू आले होते, पुणे देशपांडे होते, इव्हन भारत सरकारचे काही प्रतिनिधी होते, असा फार मोठा कार्यक्रम झाला होता त्यावेळी. प्रभात त्याच जागेत झाला होता आणि प्रभातची जुनी जी मंडळी होती सगळी हयात त्या सर्वांचा सत्कार केला होता. बाबूजी होते त्यावेळी, राम कदम होते, प्रभातचे एक मिस्त्री म्हणून एक जुने सुतार होते त्यांचा सत्कार केला होता. असे खूप छान कार्यक्रम झाला होता तो.
1: आणि कुटुंबाच्या प्रत्येक घटकाची काळजी घेतली.
0: हो
1: आता प्रभात त्यामध्ये काम केलं असतं
0: मला ऐकू येत नाहीये.
1: प्रभात चित्रसंस्थेमध्ये काम केलेल्यापैकी हयात असलेले कोणी आहेत?
0: आता हयात कोणी नाहीये प्रभात पैकी. आता म्हणजे बापू आडवे नाहीयेत आणि प्रभातची माहिती असा की विष्णुदत्त दामलेचे जे चिरंजीव होते दादा दामले ज्यांना आनंदराव दामले ते पण नाहीये, तेही वारले. पण त्यांची त्यांच्या मुलांकडे प्रभातच्या सगळ्या फिल्म्स आहेत आणि ते सर्वतोपरी मदत करू शकतात.
1: ओके सर, बुद्ध सर तुम्ही खूप छान माहिती दिली. आपण एक दिवस प्रभातचा 91वा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने या पिढीला प्रबोध चित्र संस्था आणि त्याचे चित्रपट याची तुम्ही 2 दिवस खूप छान माहिती दिली आपल्या रेडिओ चॅनल 107.8 पुणे आवाजच्या वतीने धनंजय पत्रकार तुमचे आभार मानतो श्रोत्यांचे आपला मराठी सिनेमाचा जुना इतिहास जो आहे तो जितका ऐकत राहावा तितका आणि तेव्हा त्यामध्ये आपल्याला ऐकणारे पोचारांसारखे मुद्दे असतात त्याचा तो ऐकत राहावा असं बोलतो आपण पुन्हा एका कुठल्या तरी कार्यक्रम पोचार संघाचे नक्की बोला तुम्ही ऐकत राहा 107.8 रेडिओ पुणे धन्यवाद
0: धन्यवाद.

0: सुनेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे. मागच्या सत्रात आपण ऐकले एक गोष्ट, भिकारी आणि राजाची. त्यामध्ये आपण असं ऐकलं की भिकाऱ्याच्या लक्षात आलं की वाया वाया होऊन असे अनेक हिस्से होतात आणि मग त्यातील एक हिस्सा माझ्या वाट्याला येतो. मग मी का वाया वाया हे करू? डायरेक्ट मी का नाही त्या परमात्म्यालाच मागू? आणि म्हणून आपल्यालाही ही विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे की आपण काय करायला हवं. कळतंय का मला काय म्हणायचं आहे? जे देवी देवता त्या परमेश्वराची पूजा करतात, आपणही डायरेक्ट त्या परमात्म्याशीच, जे आपले पिता आहेत आणि आपण त्याची संतान आहोत, त्याच्याशीच कनेक्शन करून सर्व शक्ती प्राप्त नकोत का करायला? ते तुम्ही ठरवायचं आहे. अजून एक गोष्ट मी सांगते तुम्हाला, अकबर आणि बिरबलाची. एकदा अकबराने बिरबलाला विचारले, बिरबल, राजकोषामध्ये इतकं कमी का जमा होत आहे? बिरबल तर तुम्हाला माहित आहे किती हुशार होता, हजर जवाबी होता. त्याने एक बर्फाचा तुकडा मागवला आणि सर्व दरबारांमधून फिरवून त्याने लास्ट मग राजाजवळ आणला तो तुकडा. आता तुमच्याही लक्षात आला असेल, सर्व दरबारातून फिरवून मग तो बर्फाचा तुकडा राजाकडे पोहोचेपर्यंत किती छोटा झाला असेल. आणि तो राजाला म्हणाला, इतक्या हातांमधून ते फिरून येतं धन आणि म्हणून राजकोषामध्ये कमी होणारच आहे. अगदी अशाच प्रकारे, म्हणजे वाया वाया आपण न जाता आपण पण डायरेक्ट त्याच्याशी कनेक्शन जोडायला हवे. सांगण्याचा भाव हाच आहे, मग आपणही त्या परमपिता शिवाची आठवण करून सर्व शक्ती प्राप्त करू शकतो. आता हे झालं भारताबद्दल. भारताच्या बाहेर गेलात तर मुस्लिम धर्मामध्ये मुस्लिम बांधव पण मूर्ती पूजेला मानत नाहीत. म्हटलं जातं एक वेळ होती जेव्हा मुस्लिम धर्मामध्ये पण अनेक देवी देवतांची पूजा होत होती. 186,000 देवी देवतांची पूजा होत असायची. एक दिवस मक्का येथे खूप मोठं भांडण झालं. प्रत्येक व्यक्ती म्हणाला, माझे इष्ट सर्वश्रेष्ठ आहेत. आणि अशा प्रकारे खूप भांडण तंटा जेव्हा होऊ लागला तेव्हा म्हटलं जातं एक आकाशवाणी झाली की तुम्ही आता असं भांडू नका आणि माझी या स्वरूपामध्ये पूजा करा. आणि त्यावेळीच वरतून एक पवित्र असा दगड मक्का मध्ये पडला आणि त्याची स्थापना केली गेली. त्यालाच म्हटलं जातं काबातील पवित्र दगड, जो निराकार आहे, ज्याचं साकार अशी आकृती नाही आहे. आणि म्हणून मुस्लिम बांधव असं मानतात की जीवनात एकदा तरी या पवित्र दगडाचे दर्शन अवश्य केले पाहिजे, तेव्हाच जीवन सार्थक होईल. आणि म्हणून प्रत्येक वर्षी हज यात्रा असते. विशेष महामक्का येथे जाऊन ह्या पवित्र दगडाचे ते दर्शन करतात आणि तेथे गेल्यावर मुस्लिम बांधव आपल्या पापांचं प्रायश्चित्त करतात. आणि प्रायश्चित्त केल्यानंतर ते एक वाक्य म्हणतात, ज्या वाक्याशिवाय त्यांचे हज संपूर्ण होत नाही. आणि ते वाक्य आहे, हे परवदिगार नूरे इलाही मेरा हज कुबूल हो. आणि तेव्हा त्यांचं हज संपूर्ण होतं. परवदिगार म्हणजे परमेश्वरासाठी म्हटलं गेलंय. नूरे इलाही, नूर म्हणजे तेज, ज्यालाच हिंदूंमध्ये ज्योतिर्लिंगम म्हणतात. ज्योती म्हणजेच तेज, म्हणजे ते नूर म्हणतात, आपण ज्योती म्हणतो. गोष्ट एकच आहे. आता इथे घेते एक छोटासा ब्रेक.
1: नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

0: नमस्कार, आप ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे। ब्रेक पूर्वी मी सांगत होते, मुस्लिम बांधव नूरे इलाही असं म्हणतात। नूर म्हणजेच तेज, आणि हिंदूंमध्ये ज्योतिर्लिंग म्हटलं जातं। ज्योती म्हणजेच तेज, म्हणजे एकूण एक। मुस्लिम बांधव ही निराकाराला मानतात आणि आपणही त्या ज्योती स्वरूप प्रकाशाला मानतो। ते नूर म्हणतात, आपण ज्योती म्हणतो, गोष्ट एकच आहे। आणखीन सांगायचं झालं तर ख्रिस्ती बांधव, त्यांच्यामध्ये ही मूर्ती पूजा मानत नाहीत, पण म्हटलं जातं मोजेस जेव्हा माउंटनवर गेले तेथे त्यांना दोन दगड दिसले, त्याच्यावर 10 कमांडमेंट्स लिहिल्या होत्या। आणि त्यावेळे मोजेस यांनी पण एका दिव्य प्रकाशाचा साक्षात्कार केला होता, ज्याला बघून ते म्हणाले जेहोवा, सुप्रीम लाईट। आणि क्राइस्ट पण काय म्हणतात, स्वतःला कधीच ते गॉड म्हणत नाहीत, ते म्हणतात गॉड इज लाईट, आय एम द सन ऑफ गॉड। परमात्मा परमप्रकाश आहेत आणि मी त्या परमात्म्याचा मेसेंजर आहे, म्हणजे संदेश घेऊन आलो आहे, मी त्याचा मुलगा आहे। आपण पण म्हणतो ना, आपण परमेश्वराची लेकरं आहोत, येतंय ना लक्षात। आणि म्हणून जेव्हा त्यांना क्रॉसवर चढवलं जात होतं, त्यावेळी पण त्यांनी आपल्या अंतिम प्रार्थनेमध्ये परमेश्वराकडे हीच प्रार्थना केली की हे प्रभू, तुम्ही यांना क्षमा करा, कारण यांना माहिती नाही ते काय करत आहे। मग क्राइस्ट यांनी हे प्रभू असं कोणाला म्हटलं? आजही तिथे जाल तर परम प्रकाशाचं एक सिम्बॉल ठेवलेलं आहे, आणि प्रत्येक चर्चमध्ये म्हणूनच मेणबत्ती प्रज्वलित केली जाते, ज्याच्यामध्ये एक मोठी मेणबत्ती असते आणि बाकी छोट्या छोट्या मेणबत्त्या असतात। मोठी मेणबत्ती म्हणजेच परमात्म्याचं प्रतीक आहे, आणि छोटी मेणबत्ती, आलं का लक्षात, आपण सर्व आत्म्यांचं प्रतीक आहे, म्हणजे तो आपला पिता आणि आपण सर्व त्याची संतान। आपण आत्मे, छोट्या छोट्या मेणबत्त्या, तो मोठी मेणबत्ती म्हणजे आपला पिता, म्हणून दाखवण्यासाठी मोठी मेणबत्ती। जसं आपल्या ह्याच्यामध्ये पण शिवलिंग आणि शालिग्रामाची पूजा होते, शिवलिंग म्हणजे निराकार परमपिता शिव परमात्मा, आणि शालिग्राम आपण सर्व आत्मे, त्याचं ते प्रतीक असतं। मग ज्याला ख्रिश्चन बांधवांनीही लाईट म्हटलं, मुस्लिम बांधवांनी नूर म्हटलं आणि हिंदूंनी ज्योती म्हटलं, गोष्ट एकच आहे। वेगवेगळ्या भाषेमध्ये फक्त बोललं जातं, कोणी नूर म्हणतं म्हणजे तेज प्रकाश, ज्योती म्हणतं, कोणी लाईट म्हणतं, पण येतंय ना लक्षात, प्रत्येक जण त्या निराकार परमपिता शिव परमात्म्याचीच आठवण करत आहेत, फक्त नावं वेगवेगळी घेतात। अजून सांगायचं झालं तर गुरु नानक देव त्यांनी तर खूप स्पष्ट अशा शब्दामध्ये इतकी स्पष्ट व्याख्या केलेली आहे जी कोणीच अशी केलेली नाही, ती म्हणजे एक ओंकार, निराकार, निर्वैर, सतनाम, अकाल मूर्त, अजोनी, जे कोणत्याही योनीमध्ये येत नाहीत, ते एक निराकार आहेत, निर्वैर आहेत, ते एकच सत्य नाम आहेत, जे यांना काल कधीच खाऊ शकत नाहीत। आणि अजून सांगायचं झालं तर महात्मा बुद्ध आणि महावीर स्वामी यांनी कोणाची तपस्या केली? आज पण जैनी लोक दिवाळीच्या दिवशी महावीर स्वामींचा निर्वाण दिन येतो तो साजरा करतात, तेव्हा आपल्या प्रार्थनेमध्ये परमेश्वराला हेच म्हणतात की तुम्ही ज्या शिवधामाची प्राप्ती केली तीच गती आम्हास पण प्राप्त हो। आता हे शिवधाम कोणतं आणि हे शिव कोण आहेत, ज्याच्यासाठी जैनी लोक म्हणतात सिद्धशिलापती। सिद्धशिलापती म्हणजेच जो सर्वश्रेष्ठ आहे। आणि महात्मा बुद्ध यांनी कोणाची तपस्या केली? म्हणजे या सगळ्यामध्ये हेच सांगायचं आहे की प्रत्येक जण त्या निराकार ज्योतिस्वरूप परमपिता शिव परमात्म्याचीच कशी वेगवेगळ्या भाषेतून म्हणा वेगवेगळ्या रूपातून, पण त्या निराकाराचीच आठवण करतात. आता इथेच थांबत आहोत, पुन्हा भेटूया पुढच्या भागात.
0: जीवन के रंग अनेक, जिसमें होगी बातें
2: कुदरत यानी नेचर पर, पर्यावरण पर,
0: और कभी कभी बातें होगी
2: छात्रों की, टीचर्स की, और विशेष व्यक्तियों की जीवन कहानी. तो जरूर सुनिए सिर्फ और सिर्फ आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन पर.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM, आनंदी रहा आणि आनंद लुटा।

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर आनंदी रहा, आनंद वाटा.

0: नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे. मागच्या सत्रात आपण ऐकले एक गोष्ट, भिकारी आणि राजाची. त्यामध्ये आपण असं ऐकलं की भिकाऱ्याच्या लक्षात आलं की वाया वाया होऊन असे अनेक हिस्से होतात आणि मग त्यातील एक हिस्सा माझ्या वाट्याला येतो. मग मी का वाया वाया हे करू? डायरेक्ट मी का नाही त्या परमात्म्यालाच मागू? आणि म्हणून आपल्यालाही ही विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे की आपण काय करायला हवं. कळतंय का मला काय म्हणायचं आहे? जे देवी देवता त्या परमेश्वराची पूजा करतात, आपणही डायरेक्ट त्या परमात्म्याशीच, जे आपले पिता आहेत आणि आपण त्याची संतान आहोत, त्याच्याशीच कनेक्शन करून सर्व शक्ती प्राप्त नकोत का करायला? ते तुम्ही ठरवायचं आहे. अजून एक गोष्ट मी सांगते तुम्हाला, अकबर आणि बिरबलाची. एकदा अकबराने बिरबलाला विचारले, बिरबल, राजकोषामध्ये इतकं कमी का जमा होत आहे? बिरबल तर तुम्हाला माहित आहे किती हुशार होता, हजर जवाबी होता. त्याने एक बर्फाचा तुकडा मागवला आणि सर्व दरबारांमधून फिरवून त्याने लास्ट मग राजाजवळ आणला तो तुकडा. आता तुमच्याही लक्षात आला असेल, सर्व दरबारातून फिरवून मग तो बर्फाचा तुकडा राजाकडे पोहोचेपर्यंत किती छोटा झाला असेल. आणि तो राजाला म्हणाला, इतक्या हातांमधून ते फिरून येतं धन आणि म्हणून राजकोषामध्ये कमी होणारच आहे. अगदी अशाच प्रकारे, म्हणजे वाया वाया आपण न जाता आपण पण डायरेक्ट त्याच्याशी कनेक्शन जोडायला हवे. सांगण्याचा भाव हाच आहे, मग आपणही त्या परमपिता शिवाची आठवण करून सर्व शक्ती प्राप्त करू शकतो. आता हे झालं भारताबद्दल. भारताच्या बाहेर गेलात तर मुस्लिम धर्मामध्ये मुस्लिम बांधव पण मूर्ती पूजेला मानत नाहीत. म्हटलं जातं एक वेळ होती जेव्हा मुस्लिम धर्मामध्ये पण अनेक देवी देवतांची पूजा होत होती. 186,000 देवी देवतांची पूजा होत असायची. एक दिवस मक्का येथे खूप मोठं भांडण झालं. प्रत्येक व्यक्ती म्हणाला, माझे इष्ट सर्वश्रेष्ठ आहेत. आणि अशा प्रकारे खूप भांडण तंटा जेव्हा होऊ लागला तेव्हा म्हटलं जातं एक आकाशवाणी झाली की तुम्ही आता असं भांडू नका आणि माझी या स्वरूपामध्ये पूजा करा. आणि त्यावेळीच वरतून एक पवित्र असा दगड मक्कामध्ये पडला आणि त्याची स्थापना केली गेली. त्यालाच म्हटलं जातं काबातील पवित्र दगड, जो निराकार आहे, ज्याचं साकार अशी आकृती नाही आहे. आणि म्हणून मुस्लिम बांधव असं मानतात की जीवनात एकदा तरी या पवित्र दगडाचे दर्शन अवश्य केले पाहिजे, तेव्हाच जीवन सार्थक होईल. आणि म्हणून प्रत्येक वर्षी हज यात्रा असते. विशेष महामक्का येथे जाऊन ह्या पवित्र दगडाचे ते दर्शन करतात. आणि तेथे गेल्यावर मुस्लिम बांधव आपल्या पापांचं प्रायश्चित्त करतात. आणि प्रायश्चित्त केल्यानंतर ते एक वाक्य म्हणतात, ज्या वाक्याशिवाय त्यांचे हज संपूर्ण होत नाही. आणि ते वाक्य आहे, हे परवदिगार नूरे इलाही, मेरा हज कुबूल हो. आणि तेव्हा त्यांचं हज संपूर्ण होत. परवदिगार म्हणजे परमेश्वरासाठी म्हटलं गेलंय. नूरे इलाही, नूर म्हणजे तेज, ज्यालाच हिंदूंमध्ये ज्योतिर्लिंगम म्हणतात. ज्योती म्हणजेच तेज, म्हणजे ते नूर म्हणतात, आपण ज्योती म्हणतो, गोष्ट एकच आहे. आता इथे घेते एक छोटासा ब्रेक.
1: नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश राहो, खुशियां बांटो.

0: नमस्कार, आप नहीं कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुनः तुमचे स्वागत आहे। ब्रेक पूर्वी मी सांगत होते, मुस्लिम बांधव नूरे इलाही असं म्हणतात, नूर म्हणजेच तेज, आणि हिंदूंमध्ये ज्योतिर्लिंग म्हटलं जातं, ज्योती म्हणजेच तेज। म्हणजे एकूण एक मुस्लिम बांधव ही निराकाराला मानतात आणि आपण ही त्या ज्योती स्वरूप प्रकाशाला मानतो। ते नूर म्हणतात, आपण ज्योती म्हणतो, गोष्ट एकच आहे। आणखीन सांगायचं झालं तर ख्रिस्ती बांधव त्यांच्यामध्ये ही मूर्ती पूजा मानत नाहीत, पण म्हटलं जातं मोजेस जेव्हा माउंटनवर गेले तेथे त्यांना दोन दगड दिसले, त्याच्यावर 10 कमांडमेंट्स लिहिल्या होत्या, आणि त्यावेळे मोजेस यांनी पण एका दिव्य प्रकाशाचा साक्षात्कार केला होता, ज्याला बघून ते म्हणाले जेहोवा सुप्रीम लाईट। आणि क्राइस्ट पण काय म्हणतात, स्वतःला कधीच ते गॉड म्हणत नाहीत, ते म्हणतात गॉड इज लाईट, आय एम द सन ऑफ गॉड। परमात्मा परमप्रकाश आहेत आणि मी त्या परमात्म्याचा मेसेंजर आहे, म्हणजे संदेश घेऊन आलो आहे, मी त्याचा मुलगा आहे। आपण पण म्हणतो ना आपण परमेश्वराची लेकरं आहोत, येतंय ना लक्षात। आणि म्हणून जेव्हा त्यांना क्रॉसवर चढवलं जात होतं त्यावेळी पण त्यांनी आपल्या अंतिम प्रार्थनेमध्ये परमेश्वराकडे हीच प्रार्थना केली की हे प्रभू तुम्ही यांना क्षमा करा, कारण यांना माहिती नाही ते काय करत आहे। मग क्राइस्ट यांनी हे प्रभू असं कोणाला म्हटलं? आजही तिथे जाल तर परमप्रकाशाचं एक सिम्बॉल ठेवलेलं आहे, आणि प्रत्येक चर्चमध्ये म्हणूनच मेणबत्ती प्रज्वलित केली जाते, ज्याच्यामध्ये एक मोठी मेणबत्ती असते आणि बाकी छोट्या छोट्या मेणबत्त्या असतात। मोठी मेणबत्ती म्हणजेच परमात्म्याचं प्रतीक आहे, आणि छोटी मेणबत्ती, आलं का लक्षात, आपण सर्व आत्म्यांचं प्रतीक आहे, म्हणजे तो आपला पिता आणि आपण सर्व त्याची संतान, आपण आत्मे, छोट्या छोट्या मेणबत्त्या, तो मोठी मेणबत्ती म्हणजे आपला पिता, म्हणून दाखवण्यासाठी मोठी मेणबत्ती। जसं आपल्या ह्याच्यामध्ये पण शिवलिंग आणि शालिग्रामाची पूजा होते, शिवलिंग म्हणजे निराकार परमपिता शिव परमात्मा, आणि शालिग्राम आपण सर्व आत्मे, त्याचं ते प्रतीक असतं। मग ज्याला ख्रिश्चन बांधवांनीही लाईट म्हटलं, मुस्लिम बांधवांनी नूर म्हटलं, आणि हिंदूंनी ज्योती म्हटलं, गोष्ट एकच आहे। वेगवेगळ्या भाषेमध्ये फक्त बोललं जातं, कोणी नूर म्हणतं म्हणजे तेज प्रकाश, ज्योती म्हणतं कोणी लाईट म्हणतं, पण येतंय ना लक्षात, प्रत्येक जण त्या निराकार परमपिता शिव परमात्म्याचीच आठवण करत आहेत, फक्त नावं वेगवेगळी घेतात। अजून सांगायचं झालं तर गुरु नानक देव त्यांनी तर खूप स्पष्ट अशा शब्दामध्ये इतकी स्पष्ट व्याख्या केलेली आहे जी कोणी जशी केलेली नाही, ती म्हणजे एक ओंकार निराकार निर्वैर सतनाम अकाल मूर्त अजोनी, जे कोणत्याही योनीमध्ये येत नाहीत, ते एक निराकार आहेत, निर्वैर आहेत, ते एकच सत्य नाम आहेत, ज्यांना काल कधीच खाऊ शकत नाहीत। आणि अजून सांगायचं झालं तर महात्मा बुद्ध आणि महावीर स्वामी यांनी कोणाची तपस्या केली? आज पण जैनी लोक दिवाळीच्या दिवशी महावीर स्वामींचा निर्वाण दिन येतो तो साजरा करतात, तेव्हा आपल्या प्रार्थनेमध्ये परमेश्वराला हेच म्हणतात की तुम्ही ज्या शिवधामाची प्राप्ती केली तीच गती आम्हास पण प्राप्त हो। आता हे शिवधाम कोणतं आणि हे शिव कोण आहेत? ज्याच्यासाठी जैनी लोक म्हणतात सिद्धशिलापती। सिद्धशिलापती म्हणजेच जो सर्वश्रेष्ठ आहे। आणि महात्मा बुद्ध यांनी कोणाची तपस्या केली? म्हणजे या सगळ्यामध्ये हेच सांगायचं आहे की प्रत्येक जण त्या निराकार ज्योतिस्वरूप परमपिता शिव परमात्म्याचीच कशी वेगवेगळ्या भाषेतून म्हणा वेगवेगळ्या रूपातून, पण त्या निराकाराचीच आठवण करतात. आता इथेच थांबत आहोत, पुन्हा भेटूया पुढच्या भागात.
0: जीवन के रंग अनेक,
2: जिसमें होगी बातें
3: कुदरत यानी नेचर पर, पर्यावरण पर,
2: और कभी कभी बातें होगी
3: छात्रों की, टीचर्स की, और विशेष व्यक्तियों की जीवन कहानी. तो जरूर सुनिए सिर्फ और सिर्फ आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन पर.